घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा. प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 6 ऑक्टोबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सच्चिदानंद परमात्म्याला सगुणाच्या आधारानंच पाहता येईल. परमात्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरं, तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. आपण भगवंताला सगुणात पाहावं तेव्हाच त्याच्या विभूतीचं आपल्याला आकलन होईल. म्हणूनच समर्थांनी निर्गुण ओळखून सगुणात राहावं असं म्हटलंय. सत्य हे शांत आणि आनंदमय असलं पाहिजे, हेच भगवंताचं मूळ स्वरूप आहे. ही सर्व सृष्टी भगवंतानंच उत्पन्न केलेली आहे, तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे. अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे. मी मूळ परमात्मस्वरूप असूनही त्याचा विसर पडल्यामुळं सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही हा भ्रम आहे. डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही. परंतु आतमध्ये शक्ती असली तरी ती आहे असं बाह्य डोळ्यांशिवाय कळत नाही. त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे.

सत्य हे अखंड टिकणारं आहे म्हणून ते शांत आहे, ते शांत आहे म्हणून सनातन आहे, आणि ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे. कारण अशांतीमध्ये आनंद असणं शक्यच नाही. म्हणून सत्य हे परमात्मस्वरूप आहे. परमात्मरूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितलं पाहिजे, पण व्यावहारिक सत्य मात्र निराळच असतं. ही सृष्टी भगवंतानं निर्माण केलेली आहे म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचं अस्तित्व असलं पाहिजे. याचा अर्थ असा की प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे, आणि हा गुण म्हणजे जगण्याची हौस. सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे. ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही, शांती एकपणात आहे, द्वैतात नाही. एकामध्ये ज्याचं मन गुंतलं, ज्यानं आपलं मन भगवंताकडे ठेवलं, त्यालाच शांतीचा लाभ होतो. आणि मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो, प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. आणि त्याकरता त्याच्या नामाचं अनुसंधान हे एकच साधन आहे. भगवंताला पाहायचं असेल तर आपल्यालाही तसं व्हावं लागतं. सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा आपण त्या मार्गाने जावं. आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात, कुपथ्य टाळणं, पथ्य सांभाळणं आणि औषध घेणं. त्याचप्रमाणे भवरोग्याला सुद्धा तीन गोष्टी कराव्या लागतात, मुख्य ध्येय परमात्मप्राप्ती, त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य, दुस्संगती, अनाचार, अधर्माचरण, मिथ्याभाषण, द्वेष, मत्सर इत्यादी इत्यादी, त्याचा त्याग करावा. परमात्मप्राप्तीला जे सहाय्यक पोषक सत्संगती, सद्विचार, सद्ग्रंथ वाचन आणि सदाचार, ते पथ्य, ते सांभाळावं. आणि अखंड नामस्मरण करणं हेच औषध सेवन आहे. आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज़.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, दशक दुसरे, समास सहावा, तमोगुणाचे वर्णन. देवाला मुंडके वाहणे किंवा देह समर्पण करणे, उतारावरून गडबडा लोळण्याचा नवस हा तमोगुण. निग्रह करून धरणे, टांगून घेणे, देवाच्या द्वारे जीव देणे हा तमोगुण. काहीही न खाता उपोषण करणे, पंचाग्नी धूम्रपान करणे, स्वतःला पुरून घेणे हा तमोगुण. सकाम अनुष्ठान करणे, वायू निरोधन करून पडून राहणे तो तमोगुण. केस वाढवावे, हात वरती करावे किंवा मौनव्रत पाळावे तो तमोगुण. नाना निग्रह करून देहाला यातना देणे, क्रोधाने देवाची मूर्ती फोडावी हा तमोगुण. देवाची निंदा करतो, अघोरी आशा करतो, संतसंग करीत नाही तो तमोगुण. असा हा तमोगुण अनन्य साधारण आहे, मात्र त्याचा त्याग करावा यासाठी त्याचे निरूपण केले. तमोगुण हा पतनास कारण असून त्यामुळे मोक्षप्राप्ती होत नाही, त्यामुळे केल्या कर्माचे फळ मिळेल मात्र जन्माचे दुःख दूर होणार नाही. जन्ममृत्यूचे खंडन होण्यासाठी सत्वगुण आवश्यक असून त्याचे निरूपण पुढील समासात करीत आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तमोगुण नाम समास षष्ट समाप्त. दशक दुसरे, समास सातवा, सत्वगुण वर्णन. मागील समासात आपण अत्यंत दुःखदायक दारुण अशा तमोगुणाचे वर्णन ऐकले. आता दुर्लभ अशा सत्वगुणांची माहिती ऐका. सत्वगुण हा भजनाचा आधार, योग्यांसाठी संसारातील दुःखाचे मूळ निवारण करणारा असा आहे. त्याच्यामुळे उत्तम गती मिळते, परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग सापडतो, सायुज्य मुक्ती मिळते. भक्तांची कणव करणारा भवसागर तरुण जाण्याचा खात्रीशीर मार्ग, मोक्षलक्ष्मीपर्यंत पोहोचण्याचं सोपान म्हणजे सत्वगुण होय. सत्वगुणामुळे परमार्थाची स्थापना होते. महंतांचे भूषण रज आणि तमगुणांचा निराश म्हणजे सत्वगुण. तो अत्यंत सुखकार्य आहे. तो आनंदाची लहर निर्माण करून जन्ममृत्यूचे निवारण करतो. तो ज्ञानाचा शेवट आहे, पुण्याचे मूळपीठ आहे. याच्यामुळे परलोकाची वाट सापडते. असा सत्वगुण देहामध्ये उमटल्यावर कशी कृती घडते त्याची लक्षणं अशी असतात. ईश्वराविषयी अधिक प्रेम असते. प्रपंचातही लौकिक संपादन केला जातो, सदा विवेकाने विचार केला जातो, तो सत्वगुण होय. संसार दुःख विसरते, निर्मळ भक्तिमार्ग दाखवतो. भजनाची कृती त्याच्यामुळे निर्माण होते तर सत्वगुण होय. परमार्थाची आवड निर्माण होते, भावार्थाची गोडी लागते, परोपकार करण्याची गरज भासते तो सत्वगुण. स्नान संध्या करणारा पुण्यशील, अंतर्बाह्य निर्मळ शरीर आणि वस्त्र सुजोड असतील तोच असतो सत्वगुण. यज्ञ आणि या करणे आणि करविणे, अध्ययन आणि अध्यापन, स्वतःला दान पुण्य करतो तो सत्वगुण होय. निरूपणाची आवड असते, हरिकथेची गोडी लागते, वर्तनामध्ये सुधारणा होते तो सत्वगुण. अश्वदान, गजदान, गोदान, भूमिदान, नन्नरत्नांची दाने केली जातात तो सत्वगुण. अन्नदान, वस्त्रदान, पाण्याचे दान, सज्जनांचे पूजन म्हणजे सत्वगुण होय. कार्तिक स्नान, माघ स्नान, व्रत, उद्यापन, निष्काम तीर्थयात्रा, उपोषण म्हणजे सत्वगुण. सहस्त्र भोजने, लक्ष भोजने, विविध प्रकारची दाने कोणतीही अपेक्षा न करता केली जातात तो सत्वगुण होय. मात्र इच्छा ठरवून केल्यास तो तमोगुण होतो. तीर्थक्षेत्री जमीन अर्पण करणे, सरोवरे बांधणे, देवालये बांधणे हा सत्वगुण होय. तीर्थक्षेत्रे पाठशाळा उभारणे, धर्मशाळा उभारणे, पायऱ्या उभारणे, पिंपळाला पार बांधणे, तुळशीचे वृंदावन तयार करणे हा सत्वगुण होय. वने, उपवने, पुष्पवाटिका, पाण्याचे तळे तयार करणे तपस्वी लोकांचे मन शांत करतो तर सत्वगुण होय. असं हे सत्वगुणांचं वर्णन समर्थ रामदास स्वामी महाराज करीत आहेत. आणि हा भाग संपला असून पुढील वर्णन ऐकूया.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गंगणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै महालक्ष्मै महाकाल्यै च नमो नमः. श्रोतेहो नमस्कार. विविध प्रकारची गाणी आपलं मन आणि सभोवतालचं वातावरण समृद्ध सुंदर बनवत असतात. अनेक भावभावनांच्या रंगछटा विविध गाण्यांमधून नित्य डोकावत असतात, आपल्याला खुणावत असतात, दुःखी विरही मनाला वियोगी गाणी दिलासा देत असतात, आपल्या भावनांना नेमकं शब्दबद्ध करत असतात. तर आनंदी गाणी, तारुण्य गीतं आपल्याला नित्य टवटवीत ठेवत असतात. असंच हे एक गाणं आहे, दुनिया करी सलाम या चित्रपटातलं, उषा मंगेशकर यांनी गायलेलं. संगीतकार राम कदम. या ढगान लाल लाल उडविला ग रंग, भिजल भिजल भिजल वाई गोर गोर अंग.

श्रोते हो, काही लोकगीत ही मुलांची बडबड गीत या स्वरूपात असतात. अत्यंत गमतीदार कल्पना आणि मजेशीर शब्द रचना यांचा सुंदर गोफ अशा लोकगीतांमध्ये खूप छान विणलेला असतो. विनोदाची झालर आणि हास्याचे गोंडे मोठे सुरेख असतात अशा लोकगीतांना. बाजीराव नाना ओ बाजीराव नाना, देनावर देना तो दुमडी भर देना, हे पुढारी या चित्रपटातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं लोकगीत. गायक कलाकार जयवंत कुलकर्णी आणि राम कदम. फार छान ताल आणि ठेका या लोकगीतांना लाभलेला असतो.

0: बायला आली आज डोंगरची वैना वो बाजीराव नाना
1: बाजीराव नाना वो बाजीराव नाना देनावर देना तो तुम्ही भर देना बाजीराव नाना वो बाजीराव नाना देनावर

0: बाजरा बनाना वो बाजरा बनाना दीना और देना तो तुम भी भर देना। बाजरा बनाना वो बाजरा बनाना दीना और देना तो तुम भी भर देना।
1: असंच हे एक गाणं अली लहर केला कहर या चित्रपटामधलं ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेलं आहे। बाजीराव नाना ओ बाजीराव नाना लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला आली लहर केला कहर या चित्रपटामधलं ऋषिराज यांनी स्वरबद्ध केलेलं लोकगीत आता आपण ऐकूया। शाहीर विठ्ठल उमप यांचा अस्सल शाहिरी आवाज आणि तुंबडीचा ठेका लाभलेलं हे अस्सल मराठमोळं गाणं आहे।

ग्रामीण ढंगाच्या मराठी चित्रपटातलं सगळं वातावरण आणि बोलीभाषा सहसा ग्रामीणच असते. शेतकरी गीतांचा समावेश यामध्ये अनेकदा केलेला असतो. असंच हे एक गोफण गीत. गोफणीमध्ये दगड ठेवून ती विशिष्ट प्रकारे फिरवत फिरवत एका समेवर तो गोफणीतला दगड भिरकावला जातो, त्यामुळे त्या आवाजानं आणि भिर्र थिर्र अशा ओरडण्यानं पाखरांचा थवा पिकावरून पसार होतो. खळ्याला आलेलं शेत आणि तरुणपणात पाऊल ठेवलेली युवती यांचं साम्य देखील अनेक गाण्यांमध्ये आपल्याला आढळतं.

0: अंडोळा पिकावर ठेवू नको, अंडोळा पिकावर ठेवू नको, अंडोळा पिकावर ठेवू नको।
1: श्रोते हो, आताच आपण कसं काय पाटील बरं आहे का या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शेतकरी गीत ऐकलं। स्वरसाज राम कदम यांचा होता। मोठ्या कष्टानं पिकवलेलं काळं रान, कापणीला आलेलं भरघोस पीक आणि त्यातले मोत्यावाणी दाणे पाहिल्यावर कष्टाचं चीज झालेलं गाणं ओठावर न येईल तरच नवल म्हणायचं, असंच हे एक शेतकरी गीत आता ऐकूया। महादेवाचा नंदी या चित्रपटामधलं जयवंत कुलकर्णी आणि पुष्पा पागधरे या कलाकारांनी गायलेलं। औंदा सालाची सुगी मोलाची सोन तोलाची काळ्या राणी, आलं कापणीला हिरव्या पानात पिकतानात मोत्यावाणी। गीतरचना चिंतामणी पोद्दार यांची आहे।

बरायतर श्रोतेहो, आज आपण इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380000

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज मंगळवार, सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकणार आहात दिनविशेष, सादर करती आर जे श्रद्धा. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम पण लक्षात कोण घेतो, सादर करत्या डॉक्टर विनिता परांजपे. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमे देनदाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डबरे. 7:45 आपण आस्वाद घेणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 8 प्रसारित होईल कार्यक्रम या सुखांनो या, सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती आर जे श्रद्धा. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 आम्ही प्रसारित करणार आहोत वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या कविता गायधनी. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 12:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम अर्थविश्व, सादर करते प्रमोद पुराणिक. 12:45 प्रसारित होईल सुंदर कथा, सादर करते दिलीप कजगावकर. 1:30 आपण ऐकू शकणार आहात माझी कविता ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मोगरा फुलला, सादर करते अरुण सूर्यवंशी. 2:30 आपण ऐकू शकणार आहात फॉरेन लँग्वेज ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती श्रद्धा कराळे. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मैत्रकट्टा, सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. 3:30 आपण ऐकू शकणार आहात अर्थविश्व ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते प्रमोद पुराणिक. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. 4:30 प्रसारित होईल कार्यक्रम गिरवाण विश्व, सादर करते भूपाल देशमुख. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
9: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
10: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
9: विश्वास नाशिककरांचा.
10: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 6 ऑक्टोबर, आजच्या दिवशी 1949 खडकवासला येथे जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या कोनशिला बसवण्यात आली. आजच्या दिवशी 1989 फातिमा बीबी या भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या. 2010 लोकप्रिय फोटो शेअरिंग ॲप इन्स्टाग्राम अधिकृतपणे लॉन्च झाले. आजच्याच दिवशी 1927 जगातील पहिला बोलणारा चित्रपट द जॅझ सिंगर अमेरिकेत प्रदर्शित झाला होता. 1995 याच दिवशी सूर्याशिवाय इतर ताऱ्यांभोवती फिरणारा पहिला ग्रह 51 Pegasi B शोधण्यात आला होता. आजच्याच दिवशी 1987 फिजी हा देश प्रजासत्ताक बनला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
4: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
3: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
4: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
3: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
4: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
3: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
4: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 9146773425.
0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांना

0: बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदीपर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सहज एका सकाळी सकाळी दोन ओळी कानावर पडल्या. मनासी वाटे तुला आठवावे, तुला आठविता आठविता मनासी रहावे. आणि ह्या ओळी दिवसभर मनामध्ये रुंजी घालत होत्या. बघा मित्रमैत्रिणींनो, हाचा हा संवाद म्हणजे खरं तर हा मनाचा संवाद आहे आणि तोच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. खरंच माणसाचं मन म्हणजे एक गूढ आणि अगम्य गोष्ट आहे, नाही का? जे दिसत नाही पण असतो, जे क्रिया करत नाही पण प्रत्येक क्रियेच्या मागे ते ठाम उभं असतं आणि त्याच्यामुळेच ती क्रिया घडते. भेदाभेद न मानता प्रत्येकाला असतं आणि तीच त्या त्या माणसाची एक ओळख वेगळेपण दाखवतं. ते कुठं कधी रमेल आणि कधी कुठून उठेल आणि भलतीकडेच जाऊन जडेल, अहो हे बाकीच्या ना काय त्या माणसालाही कळत नाही. एखादी भावना, एखाद्या गोष्ट अशी काही मनाला भिडते की आपण तिच्या प्रेमातच पडतो. आणि म्हणूनच आयुष्याच्या प्रवासामधल्या काही वेळेला घटना, प्रसंग इतकंच काय, कथा, कविता, अगदी कवितेची एखादी ओळ सुद्धा, त्यातले शब्द, एखादी व्यक्ती आणि दृश्य मनाच्या तळात कायम अशी काही जागा करते. हो, पण कधी कधी मात्र अकारण तर कधी न कळत विस्मरणात गेलेली, मनाच्या तळत तळ गाठलेली ती गोष्ट अलगत वर येते. आणि काय, अहो मग मन तिथंच रुंजी घालत राहतं. सहज गाण्यांच्या युट्यूबवर क्लिक केलं, सुरेल आवाज भावपूर्ण शब्दातील ओळ, मनी वाटले तुला आठवावे, आठविता आठविता मनासे रहावे. आणि मग पुढच्या ओळी फक्त कानावरून जात होत्या पण मनात शिरल्या नाहीत. बघा, जुनी रेकॉर्ड कशी एकाच ठिकाणी एकच ओळ परत परत ऐकवते तर तिथंच अडकून पडते. अगदी तसंच काहीतरी झालं आणि ती गोष्ट आठवता आठवता मनाशी राहावे इथंच माझं मन अडकलं. बघा, आता मनाशी राहावे म्हणजे तरी काय हो, हाही प्रश्न पडला. काय म्हणायचं होतं या कवीला? जे आठवलंय तिथंच मन गुंतावं, तेच मनी मुरावं आणि तिथेच एकरूप व्हावं. असा तर त्याच्या मनातला भाव नसेल जो शब्दातून व्यक्त झाला. मनासी वाटे तुला आठवावे, आठविता आठविता मनासी रहावे. आठवण आली की त्या आठवणीमध्ये इतकं उडून गेलो, एकरूप झालो की दुसरं काहीच सुचे ना, आठवे ना, फक्त फक्त तीच गोष्ट मनाशी राहिली. मी त्यात मनाने एकरूप झाले. अर्थात ह्या भावना व्यक्त करणाऱ्या कवीच्या मनामध्ये नेमकं कशाच्या संदर्भात आठविता आठविता तो मनाशी राहिला ह्याची मला कल्पना नाही. पण ह्या ओळींच्या भावार्थातून एक असं जाणवलं, कदाचित कदाचित प्रेयसीला उद्देशून त्याने म्हटलं असेल, ती त्याच्या मना आयुष्यातनं कदाचित निघून गेली असेल पण मनात मात्र ती कायम ठाण मांडून बसलेली आहे. म्हणूनच तो म्हणतो, मनासी वाटे तुला आठवावे, आठविता आठविता
मनाशी राहावे. कुणी सांगावं? कदाचित त्याच्या आयुष्यातला असा एखादा प्रसंग असेल की जो कधी विस्मरणात गेलाय असं वाटलं तरी सुद्धा तो मनाच्या तळात मात्र ठाण मांडून बसलेला होता. काहीतरी कधीतरी एखाद्या वेळेस अकारण म्हणा सकारण म्हणा तो तळ डचमळतो आणि नेमकी तीच गोष्ट मनाशी राहते, मनामध्ये आपल्या सतत भिंजत राहते, आपला पाठलाग सोडत नाही आणि आपण तिथंच मनाशी राहतो. आता सुरेश भटांचे शब्द आणि सुरेश वाडकरांचा स्वर गाणी पडतो. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापडी. आणि मित्रमैत्रिणींनो, मग दिवसभर भुंग्यासारखं बकुळ गंधाभोवती मन रुंजी घालत राहतं आणि आपण मनाशी राहतो त्या एका कल्पनेनी बकुळीच्या मनोमन मनोभावे प्रत्यक्ष नाही पण मनाने अनुभवलेल्या सुगंधाभोवती. अहो बाळाचे बोबडे बोल असतात ना, बाळ मोठं झालं तरी सुद्धा आपल्या मनाशी राहतात. 75 वर्षांपूर्वीची अमर भूपाळी चित्रपटातली एक भूपाळी घनश्याम सुंदरा पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकरांची द्वंद्व. आता ही भूपाळी लहानपणी कानावरून गेली गायक म्हणून नाही पण त्यातल्या भावना ज्या आहेत या अशा काही मनात खोलवर बिंबल्या की आजही ती ओळ कधी कुठेही कानावर पडली तरी मनाशी राहावे हा अनुभव देतात. आणि कधी कधी निसर्गाच्या सान्निध्यातलं एखादं दृश्य डोळ्यासमोर येतं आणि कधी कधी तर वास्तवात अनुभवलेली एखादी घटना डोळ्यासमोर कधी केव्हा कशी येईल हे आपल्याला सांगता आलं नाही तरी अर्थ मात्र एकच असतो, त्याच्याशी आपण मनाशी राहिलेले असतो, आपल्या आपलं मन तिथं जडलेलं असतं. कधी कधी असा काही नास्तिक आहोत आमचा ह्याच्यावर विश्वास नाही वगैरे म्हणलो तरी सुद्धा अशा काही घटना जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहतो अनुभवतो त्यावेळी मात्र मी करता हा विचार पाला पाचोळ्यासारखा उजून जातो आणि मन मात्र इथंच राहतं आणि सांगतं अरे तुझ्या हातात काहीच नाही. आणि मग त्या विचाराने त्यावेळेची ती घटना आपल्या मनातच राहिलेली असते. मी स्वतः अनुभवलेल्या दोन घटना एक तर अपेक्षित घडलेल्या आणि दुसरं अनपेक्षित घडलेल्या. अपेक्षित घडलेली न घडलेली घटना आणि अनपेक्षितपणे घडलेली घटना हा त्या प्रसंगांमधला जो काही एक विरोधाभास होता किंवा एक माणूस म्हणून आपल्या अकलनापलीकडे अनेक गोष्टी आहेत याची जाणीव करून देणारा होता तो अनुभव आजचा तुमच्या बरोबर शेअर करते. भाषण देण्यासाठी म्हणून व्यासपीठावर वक्ता उभा राहिला. प्रारंभीची काहीतरी एक दोन वाक्य झाली असतील आणि पापणी लवते न लवते तो तिथेच त्या व्यासपीठावर कोसळला. तो कायमचा शब्दच गोठले हो. दुसऱ्या प्रसंगात दोन रुळांच्या गाडीखाली एक माणूस आला. गाडी जाईपर्यंत श्वास रोखून धरलेली मंडळी गाडी पास होतात डेड बॉडी उचलण्याच्या तयारीने पुढे सरसावली पण आश्चर्य म्हणजे तो माणूस स्वतः उभा राहिला. मला सांगा ह्या इतक्या पराकोटीच्या अनुभवाची गोष्ट मनाशी राहणारच नाही का? युरोप टूर मधली स्वित्झर्लंडच्या रोपवेच्या सफरीतली ग्लॅसियर पॅराडाईसची आठवण. फक्त आणि फक्त बर्फच बर्फ, हिमनद्या, आल्प्स हिममय दर्शन
प्रत्यक्ष बघतानाच नाही तर आज 20 वर्षानंतरही मित्रमैत्रिणींनो खरोखरच मनाशी राहिले. निसर्गाच्या किंवा नियतीच्या नाही तर माणसांच्या सहवासातली सुद्धा एखादी गोष्ट अशीच मनाच्या तळात राहिलेली असते. एरवीच्या रोजच्या व्यवहारात आपल्याला कल्पनाही नसते पण कधीतरी अचानक एखादा धक्का लागून वर येते आणि मग मात्र आपण त्या आठवणीत त्या अनुभवात मनासी राहतो. अशीच एक म्हटली तर अगदी छोटी गोष्ट पण म्हटली तर आजही 80च्या घरात आल्यावरही माझ्या मनामध्ये राहिलेली आहे. परीक्षा संपण्याआधीच मी आणि माझ्या मैत्रिणीने ट्रीपचा छान भेद केला होता पण माझे वडील वारले म्हणून मी येत नाही पण तू जा ठरल्याप्रमाणे इतर मैत्रिणींबरोबर मी तिला आग्रह केला. खूप मैत्रिणींनी समजावलं पण ते ऐकताच ती म्हणली तू जाणार नाहीस तर मीही जाणार नाही आणि खरोखरच गेली नाही. त्यावेळी ती घटना एक कुठला तरी मनाचा कोपरा अडवून राहिली होती मनाच्या तळाशी होती पण तिचा तो निर्धार मैत्रीचा अर्थ माझ्या मनावर कायम ठसवून गेला. ती मैत्री तो भाव आजही माझ्या मनाला इतका बिलगून आहे की क्वचित कुठल्या निमित्ताने जरी मैत्र हा विषय मनात आला तरीही ती गोष्ट अलगद वर येते आणि मैत्री कशी करावी मैत्री म्हणजे काय याचा अर्थ तर ही मनाशी राहिलेली गोष्ट मला सतत शिकवत होती जाणीव देत राहिलेली आहे. खरंच मनासी वाटे तुला आठवावे आठविता आठविता मनासी राहावे. आपलं आयुष्य हे असंच आहे. अनेक गोष्टी आपल्या मनासी राहतात आपण एकरूप होतो त्याचा एक अनुभव काही वेगळाच असतो. मी घेतला असेल नसेल तर आता थोडं सजगपणे बघा आणि अशाच मनासी राहिलेल्या गोष्टी किती आनंददायी आणि वेगळा आनंद देणाऱ्या असतात हे नक्कीच अनुभवायला येईल आणि तुमच्याही ओठावर ह्याच ओळी येतील. मनासी वाटे तुला आठवावे आठविता आठविता मनासी राहावे. तेव्हा मित्रमैत्रिणींनो आपलाही होणारा संवाद असाच मनासी जपून ठेवा. पुन्हा भेटू तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एम मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतकरी आणि शेती असा विषय जेव्हा निघतो तेव्हा अनेक समस्याला त्यांना सामोरं जावं लागतं आणि या समस्येची उकल करत असताना आपल्याला अनेक मदतीचे हात समोर येतात. त्याच्यामध्ये तांत्रिक संस्था आहेत, कृषी विभाग जो की आर्थिक उत्थानासाठी शेतकऱ्यांना मदत करतो तो आहे, स्वयंसेवी संस्था आहेत, पण त्याचबरोबर स्वतःचं एक व्यासपीठ ज्याला आपण शेती तंत्रप्रसार मंडळ असं म्हणतो किंवा शेतकरी मंडळ म्हणतो, ते जर शेतकऱ्यांनी गावोगाव जर विकसित केलं किंवा निर्माण केलं तर या शेतकरी मंडळाच्या मार्फत त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना तांत्रिक आणि आर्थिक बाबतीमध्ये जी मदत पाहिजे ती नेमकी कोणती पाहिजे आहे, या मंडळ जे आहे हे मंडळ ठरवू शकतं. म्हणून आज आपण शेतकरी मंडळ स्थापन कसं करायचं या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करण्यासाठी शेतकरी मंडळाचा चांगला फायदा होतो. शेतकरी मंडळाची रचना करताना त्यात कमीत कमी 10 प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश असावा लागतो. 10 वर मंडळाच्या सदस्य संख्येवर मर्यादा नाही आहे, परंतु कमीत कमी 10 सदस्य मात्र त्यात हे आवश्यक असतात. हे मंडळ जे आहे कृषी विज्ञान केंद्र, बँका, शासन यांच्यामार्फत स्थापन केलं जाऊ शकतं आणि विशेषतः नाबार्ड बँकची आहे यांची एक धोरण राहिलेलं आहे की बा गावोगाव शेतकरी मंडळ स्थापन झाले पाहिजेत आणि याच्याकरता त्यांनी बँकांना आणि कृषी विज्ञान केंद्रांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं स्वतःहून लोकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो, जे इच्छुक आहेत ज्यांना स्वतःचं मंडळ स्थापन करायचं आहे अशांनी जर बँकाशी संपर्क केला, राष्ट्रीयकृत बँकाशी आणि कृषी विज्ञान केंद्राशी, तर त्यांचा प्रस्ताव नाबार्डकडे जाऊ शकतो आणि नाबार्ड त्यांना या अशा मंडळाला मंजुरात देऊ शकते. आणि या बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे याचे विशेषज्ञ जे विस्तार शिक्षणाचे आहेत यांच्याशी संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे या स्थापनेविषयी माहितीसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतं. हे जे मंडळ आहे जे आपण शेतकरी मंडळ म्हणतो, हे गावातील शेतकरी आणि विविध जे कार्यालय आहेत किंवा संस्था आहेत शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काम करतात याच्यामधील एक चांगल्या प्रकारचा दुवा म्हणूनसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती याच्याविषयी माहिती या मंडळामार्फत गावापर्यंत पोचवली जाते आणि निर्णयात संस्थाशी हे मंडळ समन्वय घालून देण्याचं काम करतं. या मंडळामार्फत वार्षिक कृती आराखडा जो असतो तो तयार केला जातो शेतकरी गरजेवर आधारित. मंडळच ठरवतं की बाबा माझ्या वार्षिक गरजा कोणत्या आहेत आणि महिन्यावार त्या गरजाचं विभाजन करून एक कृती आराखडा तयार होतो. त्याच्यानुसार त्यांना तांत्रिक मदत जी आहे ती कोणाकडून लागते ते सुद्धा ठरलं जातं आणि त्यांच्यामार्फत त्यांचे प्रतिनिधी बोलावून गावातच माहिती दिली जाऊ शकते. उच्च प्रतीचं बियाणं, खतं, कीटकनाशक यांची जी आवश्यकता आहे तर ती कोणापासून मिळू शकते. भलेही आपल्याला आर्थिक सरळ लाभ नाही होणार, परंतु आपल्याला ज्या बाबी लागतात त्या कुठे मिळू शकतात आणि कोणत्या कमी किमतीत कुठे मिळतील या संदर्भात या मंडळामार्फत संबंधितामार्फत माहिती त्यांना मिळू शकते. तज्ज्ञांना बोलवून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं. शेतीच्या विविध पद्धती, मत्स्य उत्पादन, मधमाशी पालन, शेळी मेंढी पालन, निरनिराळ्या पिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयावर सुद्धा शेतकऱ्यांचे मार्गदर्शन तर मिळेलच, परंतु इच्छा जर असेल त्यांना तर मंडळ या संदर्भामध्ये अभ्यास दौऱ्याचं नियोजन करून नाबार्ड बँकेला प्रस्तावसुद्धा सादर करू शकतं आणि अभ्यास दौरेसुद्धा या विषयासंदर्भामध्ये शेतकरी मंडळामार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात. गांडूळ खत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचं बियाणं या विषयावरसुद्धा कार्यशाळा ज्या आहेत मंडळ घेऊ शकतं. फळपिकं, फुलशेती, नवनवीन तंत्रज्ञानाच्या विषयी माहितीसुद्धा या मंडळामार्फत मंडळ आयोजित करू शकतं आणि संबंधित तज्ज्ञांना बोलावू शकतं. नवीन तंत्रज्ञान, कृषी यंत्रे, ऊर्जाचे नूतनीकरण इत्यादी विषयावर प्रात्यक्षिकसुद्धा या मंडळाच्या मार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात. गाव पातळीवर माती परीक्षण आहे, पाण्याचे आणि खताचं नियोजन करायचं आहे या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे यांच्याशी जर त्यांनी संपर्क केला मंडळाने तर त्याच्यामार्फत त्यांचे नमुने आहेत ते नियमित मात्र 100 रुपये प्रति नमुना फी घेऊन तपासून दिल्या जाऊ शकतात, विशेषतः माती आणि पाणी नमुने. याच्या संदर्भात कृषी विज्ञान केंद्रसुद्धा या मंडळाला मदत करू शकते. तर महिला बचत गट असतात तर महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठीसुद्धा ही मंडळं काम करू शकतात. तर ही झाली एक पायाभूत माहिती. याच्या संदर्भामध्ये जर आपल्याला अधिक शेतकरी मंडळाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विस्तार शाखेचे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी किंवा नाबार्ड बँकेचे जे AGM आहेत ज्याला सहायक महाप्रबंधक म्हणतो वाशिम यांच्याशी जर आपण संपर्क केला तर याच्याविषयी विस्तृत माहिती आपल्याला मिळू शकते आणि त्या संदर्भामधील मंडळ कसं स्थापन करावं आणि त्याचा आपल्या गावाला कसा लाभ मिळू शकतो या संदर्भामध्ये अधिक माहिती घ्या. आपल्याला ती जी माहिती आहे ती आपल्याला खरोखर आवश्यक आहे का, आणि त्या पद्धतीने आपण पुढाकार घेऊ शकतो का, आणि आपण त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बसतो का, या सगळ्या बाबीचा विचार करून मंडळ स्थापन करा, नक्कीच आपल्याला फायदा होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
9: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
10: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
9: विश्वास नाशिककरांचा,
10: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
11: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानुया या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते सिंगापूरचा भाग्य विधाता ली क्वान यू याच्याबद्दल। ली क्वान यू हा सिंगापूरचा असा नेता होता की ज्यानं सिंगापूरला अतिशय शून्यातून प्रगतीपथावर आणलं असं म्हणता येईल, आणि म्हणूनच आज अनेक पर्यटक पर्यटनासाठी सिंगापूरची निवड करतात। तर सिंगापूरला प्रगतीपथावर आणणाऱ्या या ली क्वान यू बद्दल आपण जाणून घेणार आहोत ते चार भागांमध्ये। आज त्याचा पहिला भाग आपण पाहतो आहोत। जगातील अनेक देशांवर ब्रिटिशांचं साम्राज्य होतं, पण हळूहळू हे देश पारतंत्र्याच्या बंधनातून मुक्त झाले। हे देश जसजसे स्वतंत्र झाले तसतशी त्यांच्या क्षमतेनुसार, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार त्यांनी प्रगती केली। अनेक अविकसित राष्ट्रांचं विकसित राष्ट्रात रूपांतर झालं। या प्रगतीत त्या त्या देशातील जनता आणि त्या जनतेला दिशा देणारं नेतृत्व यांचा मोठ्या प्रमाणावर हात होता। आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर 18 वर्षांनी आणखी एका देशाला स्वातंत्र्य मिळालं। आग्नेय आशियातला हा टिकली एवढा देश, ना शेतीयोग्य जमीन ना नैसर्गिक साधनसंपत्ती, क्षेत्रफळ म्हणाल तर भारतातील एखाद्या राज्या एवढं, केवळ 710 चौरस किलोमीटरचं हे बेट, त्याच्याजवळील 63 बेटांचा समावेश या देशात होता, आणि लोकसंख्या म्हणाल तर ती असेल साधारण 58 लाख म्हणजे आपल्या मुंबई पुण्यापेक्षाही कमी। त्यातही विविध धर्म, विविध भाषिक, विविध वंशाचे लोक, गरिबी 5वीला पुजलेली, अशिक्षित लोक, भ्रष्टाचाराची बजबजपुरी, अस्वच्छतेचं माहेरघर, अशा अनेक समस्यांनी घेरलेला देश, शेजारच्या शक्तिमान देशांचं तगडं आव्हान, चीन नावाचं ड्रॅगन आवासून टपून बसलेला, आणि दहशतवादी हल्ले करणारा इंडोनेशियासारखा देश।

आहे तुमचा अंदाज? या देशाचं नाव आहे सिंगापूर. हा देश एवढी घोडदौड करू शकला कारण त्याला मिळालेलं अत्यंत कुशल, सक्षम आणि कणखर नेतृत्व. अशा एका व्यक्तीच्या हाती ही सत्ता आली की ज्यानं या वादळात भरकटलेल्या देशाच्या जहाजाला सुयोग्य दिशा दिली. एखाद्या देशाला असा नेता लाभणं म्हणजे त्या देशाचं भाग्यच. असा नेता म्हणजे जहाजाच्या कुशल कप्तानासारखाच. त्याच्या हाती देश नुसताच सुरक्षित नसतो तर प्रगतीची नवनवीन शिखरं गाठतो. सिंगापूरच्या या कुशल कप्तानाचं नाव आहे ली क्वान यू. 9 ऑगस्ट हा दिवस आपण क्रांती दिन म्हणून साजरा करतो. 9 ऑगस्ट 1965 सिंगापूरमध्ये सुद्धा एक क्रांतिकारी घटना घडली. मलेशिया फेडरेशनमध्ये असलेल्या या छोट्याशा देशाला आपापसात झालेल्या मतभेदांमुळे मलेशियानं वेगळं केलं. सिंगापूरसह सशक्त मलेशियाचं स्वप्न पाहणाऱ्या ली क्वान यू यांचा अपेक्षाभंग झाला होता. ब्रिटिशांना तर वाटत होतं की हा स्वतंत्र झालेला देश एक दिवसही आपल्या मदतीशिवाय जगू शकणार नाही. या अचानक आलेल्या संकटानं ली थोडेसे गांगरले आणि काही क्षण भावूक झाले. अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांनी पत्रकारांसमोर, सिंगापूरवासियांसमोर आपल्या भावनांना मुक्त वाट करून दिली. त्यांचा हा भावनोद्रेक साऱ्या जगानं पाहिला. आता सिंगापूरवासियांना पिण्याचं पाणीसुद्धा फेडरेशन ऑफ मलाया यांच्याकडूनच घ्यावं लागणार होतं. अत्यंत बुद्धिमान असलेले ली काही क्षण गांगरले होते पण त्यांनी स्वतःला सांभाळलं, सावरलं आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं हा आधुनिक विश्वकर्मा सिंगापूरच्या विकासासाठी पुढं सरसावला. सगळ्या जगानं आश्चर्यानं तोंडात बोट घालावं अशी प्रगती त्यांनी करून दाखवली. सिंगापूरचा तो भाग्यविधाता ठरला. ली यांनी आपल्या सहकाऱ्यांना पाचारण केलं. सर्व खात्यांची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीनं त्यांच्याशी चर्चा केली. अंतर्गत सुरक्षा आणि संरक्षण खातं एकत्र करून त्याची जबाबदारी आपल्या अत्यंत विश्वासू अशा गोह केंग स्वी यांच्यावर सोपवली. लिम किन सिम आणि एस राजरत्नम यांना अनुक्रमे अर्थ आणि परराष्ट्र खातं दिलं. मलाया, बोर्निया, सारावाक येथून उपलब्ध होणाऱ्या रबर, टीन, पामतेल इत्यादींची निर्यात सिंगापूर बंदरातून होत होती. या व्यापाराला मलेशियाचा आर्थिक, राजनैतिक आधार होता. सिंगापूरची जनता एकसंध नव्हती. विविध प्रकारचे लोक वेगवेगळ्या कारणांनी सिंगापूरला स्थायिक झाले होते. स्थलांतरित चीनी, भारतीय आणि युरेशियन्स यांच्या जोडीला व्यापारानिमित्त आलेले अरब आणि तेथील स्थानिक मलाई आदी लोकांची वस्ती या ठिकाणी होती. या सर्वांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण करणं, राष्ट्रविकासात त्यांचा सहभाग घेणं ही अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक गोष्ट होती. व्यापार हा तर सिंगापूरचा प्राण होता पण हा व्यापार दलालांच्या हाती केंद्रित झाला होता. तो त्यांच्यापासून मुक्त करून त्याचा फायदा सरकारला तसंच सामान्य

जनतेला कसा देता येईल याचा वेगळ्या वाटेनं विचार करायला ली यांनी सुरुवात केली. सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या पंतप्रधान पदाची जबाबदारी ली यांच्यावर आपसुकच आली. आधीपासून ते लोकांच्या समस्या सोडवणारे नेते होतेच. केम्ब्रिजमधून कायद्याची पदवी गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या ली यांनी काही काळ वकिलीही केली, पण नंतर स्वतंत्र झालेल्या सिंगापूरसाठी स्वतःला वाहून घेतलं. सिंगापूरच्या प्रगतीसाठी काय करता येईल, त्याला जागतिक स्तरावर एक राष्ट्र म्हणून मानाचं स्थान कसं प्राप्त करून देता येईल या विचारांनी त्यांना पछाडलं होतं. सिंगापूरसमोर अनेक समस्या आवासून उभ्या होत्या. शेतीसाठी पुरेशी सुपीक जमीन नव्हती, नैसर्गिक साधन संपत्तीचा अभाव होता, गरिबी, अस्वच्छता आणि भ्रष्टाचारानं देश बरबटला होता. विविध वंशीय आणि विविध भाषा बोलणारे लोक सिंगापूरमध्ये स्थायिक झाले होते, पण ली यांनी धैर्यानं या सगळ्या संकटांचा सामना करायचं ठरवलं. एक एक पाऊल ते आत्मविश्वासानं आणि निर्धारानं टाकत गेले. मंडळी, या ली यांनी सिंगापूरच्या विकासासाठी काय काय आणि कसं केलं याबद्दल अधिक माहिती पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: आशा भोसले यांच्या आवाजात जावेद अख्तर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन आणि चित्रपट आहे दुनिया.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हेमलता यांनी गायलेलं सुनैना या चित्रपटामधलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कांच की दीवार या चित्रपटामधलं काफिल अजर यांचं गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात. या गीताला संगीत साज आहे शंकर जयकिशन यांचा.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: सुलक्षणा पंडित आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार अमित खन्ना, संगीतकार बप्पी लहरी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चलते चलते या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिला आहे राम लक्ष्मण यांनी आणि हे गीत आहे सांझ को आंच नही या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमाचं यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. जवानी दिवानी या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मनपसंत या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. अमित खन्ना यांच्या या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,
2: नाशिक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नितीन मुकेश, साधना सरगम आणि सोनाली भटवडेकर यांनी गायलेलं हे गीत. ऐकूया खून भरी मांग या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे इंदिवर यांची, संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटीव शर्ती लागू.
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत खानदान या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे नक्षीलाल पुरी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: AR रहमान, कादर गुलाम मुस्तफा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शौकत अली यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार AR रहमान आणि हे गीत आहे फिजा या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: लव्ज या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात शब्बीर कुमार यांनी गायलेलं गीत. शब्दरचना आहे SH बिहारी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, आणि हे गीत आहे मर्द की जबान या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
3: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात हिरा पन्ना या चित्रपटामधलं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: इश्किया चित्रपटामधलं ऐकूया कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात राहत इंदोरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार अनु मलिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: नामको बँक. शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात गुलशन बावरा यांचं गीत आता ऐकूयात. जाने जा या चित्रपटामधलं संगीतकार राहुल देव बर्मन.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
8: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेटवस्तू.
7: विश्वास नाशिककरांचा.
8: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
9: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जन्मठेप या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात संपदा देशपांडे यांच्या आवाजात.

0: 499 दिवस एफडी 7.75% व्याज दरानं. संपर्क करा 91300 20888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विनायक रहाटकर यांचं गीत बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं गीत. ऐकूया उषा तिमोथी आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या आवाजात.

0: ಕುಮಾರ ರಾಘವ ನಮ್ಯಾವ್.
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत देवबाप्पा या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची, गायिका आशा भोसले, आणि या गीताला संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो, लगेचच कॉल करतो.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज सुद्धा कविताताई आपल्या सोबत आहेत आणि वेगळे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारून आपल्याला विषय तर कळणारच आहे आणि आजच्या ह्या गप्पा नेहमीप्रमाणे रंगत जाणार आहेत. कविताताईंसोबत आलेले आहेत प्रणव शास्त्री गोखले, सोनाली कुलकर्णी आणि अनघा धोडपकर. तर ह्या चौघांचंही मी स्वागत करते आणि या कविताताईंकडे पुढचे सूत्र देते की काय विषय आपण आज घेऊन आलेलो आहोत आणि कुठल्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ही सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये नेमकं कशा पद्धतीने काम करतायत या सगळ्याच विषयी आपण उलगडा करावा.
1: नमस्कार श्रद्धा, श्रोत्यांना सगळ्यांना नमस्कार. आज आपल्याकडे खरोखरीच म्हणजे आपलं भाग्य आहे की आपल्याला आज असे पाहुणे मिळालेत की जे संस्कृत आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत आणि आपलं आता नवरात्र अगदीच समोर आलेलं आहे आणि म्हणून आम्ही तिघी मैत्रिणींनी असं ठरवलं श्रद्धा की आज आपल्याला आपल्या मनातले आणि श्रोत्यांच्या मनातले प्रश्न थोडेसे उलगडून पण घ्यायचे आणि नवरात्राविषयीचे समज म्हणू किंवा गैरसमज म्हणू किंवा नवरात्राचं खरं स्वरूप काय हे समजून

0: सगळ्यात महत्वाचा मला असा प्रश्न त्याच्यामध्ये विचारायचा आहे की जर आपण तत्वाचं एकच स्वरूप मानतो तर मग हे असं वेगवेगळं का नवरात्र आहे, आणि मग त्या प्रत्येक नवरात्रामध्ये असणाऱ्या तत्वाचं म्हणा किंवा शक्तीचं म्हणा स्वरूप काही वेगळं आहे का?
1: आपण सर्वप्रथम जो प्रश्न विचारलात तर खरंच त्याची व्याप्ती फार मोठी आहे. म्हणजे त्या प्रश्नासाठी खरं तर आपलं अभिनंदन एवढ्यासाठी की बरेच वेळा नवरात्र किंवा आपण जे काही साजरं करतो त्यामागच्या संकल्पना आज इतक्या धूसर झालेल्या आहेत की सेलिब्रेशन उत्सव साड्या कुठल्या घालायच्या नेसायच्या किंवा काय स्वयंपाकाला रेसिपी काय काय करायचं याच्या पलीकडे त्याचं मूळ स्वरूप जाणून घ्यायची जिज्ञासा आज दिसत नाहीये. आणि अशी जिज्ञासा तुम्ही इथे प्रकट करताय त्याबद्दल तुमचं खरंच हार्दिक अभिनंदन. नवरात्र हा शब्द त्याची फोड आधी लक्षात घेऊया. नऊ रात्रींचा समुदाय, नऊ रात्रींचा समूह, नवरात्रम असा हा समाहार तिथे केलेला आहे. नऊ रात्रींचा असा समूह की जो उपासनेसाठी वाहिलेला आहे, त्यातही शक्तीच्या देवीच्या मातृशक्तीच्या उपासनेसाठीचा तो कालावधी. पण त्यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की अन्यही देवतांची नवरात्र आहे. जसं आपण शक्तीचं नवरात्र तुम्ही तीन यांचा अगदी योग्य तो उल्लेख केला, पण त्याच्यातही रामाचं नवरात्र आहे. जसं चैत्रामध्ये ज्या कालखंडामध्ये आपण देवीचं नवरात्र साजरं करतो त्यातही दोन आहेत, प्रतिपदा म्हणजे आपण ज्याला गुढीपाडवा म्हणतो तिथपासून ते रामनवमीपर्यंत हा एक कालावधी आहे, आणि दुसरा कालावधी अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत. चैत्र शुक्ल अष्टमी पासून चैत्र पौर्णिमेपर्यंत वासंतिक नवरात्र आपण ज्याला म्हणतो, आणि ही त्यातलं एक रामाचं नवरात्र आणि एक देवीचं नवरात्र. आपण जो आत्ता भाग करतो आहोत तो शारदीय नवरात्र, शरद ऋतूमध्ये येणारं नवरात्र आश्विन महिन्यातलं, ते आश्विन प्रतिपदेपासून नवमी पर्यंत. हा सगळ्यात जास्त प्रचलित किंवा परिचित असणारा नवरात्राचा फॉर्मॅट म्हणूया. तिसरा जो आहे तो पौषामध्ये ज्याला शाकंभरीचं नवरात्र म्हणतात, तिथेही पौष शुक्ल अष्टमी किंवा सप्तमी पासून पौर्णिमेपर्यंत असा तो पौषातल्या नवरात्राचा भाग असतो. पण या व्यतिरिक्तही काही शक्तीची नवरात्र आहेत. माघ महिन्यात आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्र म्हणूनही तंत्रामधले, आता ती नवरात्र जी आहेत ती सर्वसामान्यांनी करायची नाहीयेत, करायची नाहीयेत अशासाठी ज्यांच्याकडे तंत्रातली आगमातली उपासना आहे त्यांच्यासाठीच ती नवरात्र आहेत. उगीच आता काय झालंय सोशल मीडिया किंवा याच्यावरून वाचून लोकांना माहीत झालंय मग आम्ही गुप्त नवरात्र करतो अशी एक क्रेज आपल्याला दिसते. पण खर तर ज्यांना त्याच्या दीक्षा किंवा अन्य अधिकार नाहीत त्यांनी ते न केलेलं बरं. त्यामुळे नवरात्र अनेक आहेत. वैशाखामध्ये नरसिंहाचं नवरात्र हे आपण शक्ती नवरात्रांबद्दल बोललो. नरसिंहाचा जन्मोत्सव वैशाख शुद्ध चतुर्दशी बुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी असतो, तर तेही नवरात्र साजरं होतं. किंवा दत्ताचं नवरात्र, दत्ताची दोन नवरात्र होतात साजरी, ती कशी तर मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तप्रभूंचा अवतार आहे, तर मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा असं दत्तांचं एक नवरात्र असतं. किंवा गाणगापूर परंपरेमध्ये गुरुप्रतिपदा माघामध्ये माघ कृष्ण प्रतिपदा ही गुरुप्रतिपदा म्हणून श्रीमंत नरसिंह सरस्वतींचं शैल्यगमन ज्या दिवशी झालं तेव्हा ती साजरी होते. मग त्याच्या आधीचे नऊ दिवस म्हणजे तो नववा दिवस धरून ते एक दत्त नवरात्र असतं. अनेक प्रादेशिक मंदिरं देवस्थानं याच्यामध्ये तिथले तिथले उत्सव नऊ दिवसाचे जे साजरे होतात त्यालाही नवरात्र म्हणायची पद्धत आहे. याच पार्श्वभूमीवर षडरात्र पंचरात्र त्रिरात्र असेही उत्सव होतात. म्हणजे प्रसिद्ध खंडोबाचं नवरात्र असा शब्द प्रयोग होतो पण तो षडरात्रोत्सव आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ज्याला आपण देवदिवाळी साजरी करतो तिथपासून मार्गशीर्ष शुद्ध षष्टी हा सहा दिवसांचा उत्सव षडरात्र षटरात्री त्यांचा समूह म्हणून तो षडरात्रोत्सव आहे. तसाच पंचरात्र असाही उत्सव होतो. अनेक वैष्णव मंदिरामध्ये एक वैष्णव संप्रदाय पंचरात्र या नावाने, तर त्या दिवस आणि रात्री मिळून केली जाणारी उपासना आणि ते दिवस त्या रात्री किती आहेत तर त्या नऊ आहेत म्हणून ते साजरं होतं ते नवरात्र. अशी ही नवरात्राची व्यापक संकल्पना आहे. याचं मूळ कुठे तर अगदी वैदिक ग्रंथामध्येही आपल्याला नवरात्राची संकल्पना सापडते.

0: प्रजापतीने अन्न काम अन्न उत्पन्न व्हावं यासाठी 9 रात्रींचं एक यज्ञ सूत्र केलं असा ब्राह्मण ग्रंथामध्ये उल्लेख मिळतो. मग तिथे आजही आपण हे जे नवरात्र साजरं करतो ते अन्नाशी धान्याशी संबंधित आहे. आपली मुख्य 3 नवरात्र मग वासंतिक नवरात्र असेल तेव्हा वसंत ऋतूचं आगमन झालेलं असतं. आंबे मोहरलेले असतात, अनेक वासंतिक पुष्प फळं ही त्यावेळेला विपुल असतात, म्हणजे सुगीचा काळ असतो एक प्रकारे. शारदीय नवरात्र तिथे जवळजवळ जी खरीपाचा हंगाम आहे त्यातलं जे तांदूळ असेल किंवा अन्य धान्य असतात ती तयार होऊन कापणीला आलेली असतात, म्हणजे तोही एक प्रकारे सुगीचा आहे. भाज्या किंवा वेल वर्ग या वर्गातली जी सस्य समृद्धी आहे ती पौषात जास्त असते, त्यामुळे शाकंभरी तिचा नैवेद्याचा किंवा त्याच्या पूजेचाही उपचार पाहिला तर त्याच्यामध्ये शाका भाज्या किंवा फळभाज्या फळं ह्याच प्राधान्य आहे. त्यामुळे हा सगळा नवरात्राचा भाग हा अन्नाशी धान्याशी कृषी संस्कृतीशीही तितकाच निगडीत आहे. कुठलाही आपला भारतीय संस्कृतीतला सण हा एक एकी एक एकांगी फक्त आध्यात्मिक फक्त कृषी फक्त सामाजिक फक्त सांस्कृतिक असा नाही, तो सर्वसमावेशक होत जातो, तसं हे नवरात्र आहे.
1: खूपच सुंदर सांगतायत बघा तुम्ही. प्रणव बुवा, मला आता ह्या अनुषंगाने असा एक प्रश्न आत्ताच पडला की आता जवळ येते ते शारदीय नवरात्र, तर शारदीय नवरात्रामध्ये घटस्थापना ही मुख्य संकल्पना आहे आणि आत्ता आपण जे सगळं सांगत आहात तर त्या पद्धतीने घटस्थापनेला कसं महत्त्व आहे, त्याचबरोबर घटस्थापनेतील ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं घट आहे किंवा मातीमध्ये रुजवलं जाणारं धान्य आहे किंवा इतर सगळ्या ज्या त्याच्या अवतीभोवतीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याचा नक्की प्रतिकात्मक दृष्ट्या काय उपयोग आहे किंवा काय उद्देश आहे हे आम्हाला जरा आपण समजून सांगा.
0: जेव्हा आपण प्रतीकांचा विचार करतोय तर प्रतीक ही प्रत्येकाला त्याच्या त्याच्या बुद्धीनुसार त्याच्या त्याच्या संस्कारांनुसार उलगडत जातात, त्याचं इंटरप्रिटेशन आहे, त्याचं आकलन हे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीनं नवं होत असतं. त्यामुळे मी आत्ता जे विधान करतोय ते माझ्या आकलनाला धरून करतोय, माझा असा कुठेही दावा नाहीये की हेच अंतिम आहे हेच सार्वत्रिक आहे, असा एक विचार या संकेतांचा केला जाऊ शकतो असं मी म्हणे. जेव्हा घट हे प्रतीक तुम्ही पाहताय, घटामध्ये काय काय सांगितलेलं असू शकतं, तर घट म्हणजे मातृत्वाचं प्रतीक आहे की मातेचा जसा गर्भ असतो तसं त्या जलकुंभामध्ये काही साठवलेलं आहे, सगळं विश्व हे परमात्म्याच्या उदरात दडलंय अशी कल्पना अशी वचन आपल्याला पुराणांमध्ये सापडतात. अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी त्याच्या पोटात आहे ना, पोट आलं की गर्भ आला. तो परमात्मा काही केवळ पुरुष नाहीये किंवा केवळ स्त्री नाहीये, त्याला कोणी जगत जननी जगदंबा म्हणत आणि त्या जगाला जिने आपल्या उदरामध्ये गर्भामध्ये धारण केलंय ती जगत गर्भा प्रकृती आदि प्रकृती आदि माया. मग तिच्या त्या मातृत्वाचं तिच्या त्या गर्भाचं आणि त्या गर्भावस्थेत बीज स्वरूपात असणाऱ्या विश्वाचं प्रतीक म्हणजे तो घट आहे. किंवा जेव्हा आपण कुठली गोष्ट पूर्ण झाली असं म्हणतो ना, तर त्या पूर्णत्वाचं प्रतीकही तो घटच आहे. आपण म्हणतो की कळस चढवला, कळस झाला. कळस म्हणजे काय, कलश, कलशाचा अपभ्रंश कळस. मंदिरावर कळस चढवला म्हणजे मंदिर पूर्ण झालं, तुम्ही जे कर्म करता आहात त्याचं परिपूर्णत्व पूर्णावस्था प्राप्त झाली की तिथे येतो कलश, तो होतो कुंभ, त्याला घट म्हणतात. मग या जगाची परिपूर्ण अवस्था काय आहे, तर ती आदिशक्ती तिच्या स्वरूपामध्ये सगळं विलीन होऊन जातं आणि पुन्हा तिच्याच स्वरूपातून नवी पहाट होते. सृष्टी आणि प्रलय हे दोन्ही तिच्या स्वरूपात सामावलेले, ती घटावस्था बीजावस्था आहे, सगळं तिच्यात सामावलंय, ती सगळं गिळून टाकते आणि तीच सगळं निर्माण करते. तर तो घट ह्या समग्रतेच सगळ्यांना आत सामावून घेण्याची जी क्षमता आहे, जी समग्रता म्हणूया किंवा जी पूर्णता म्हणूया, त्या पूर्णतेचं समग्रतेचं ही प्रतीक घट आहे. अजून तिसरा संकेत जर पाहायचा झाला तर माणसाचं सगळं आयुष्य घटावर आहे. जन्माला येतो म्हणून गदिमांचं प्रसिद्ध ओळी आपल्याला आहे, तूच घडविशी तूच फोडीशी कुरवाळीशी तूच ताडीशी नकळे यातून काय जोडीशी देसी डोळे परिनिर्मिती तया पुढे अंधार विठ्ठला तू वेडा कुंभार. कुंभार का म्हटलं, कारण माणूस जीव माणसाचं आयुष्य हे घड्यासारखं आहे, घटच आहे, म्हणजे जन्माला येतो तो घड्यासारखा. आपण म्हणतो ना मातीचा गोळा आहे, हळूहळू हळूहळू आकाराला आला आणि शेवटी सुद्धा आपण हिंदू धर्म जन्म घेतलाय, आपलं भाग्य आहे. ह्या हिंदू धर्मात एक संकेत आहे, तो जेव्हा जातो ना जीव तेव्हा त्याच्या पुढे एका घटामध्ये अग्नी घेऊन जातात, त्याच्या घरातला तो अग्नी आहे, त्याची धग आहे, ती प्रकृती आहे आणि ती विसर्जित होते त्याच्या देहाबरोबर. ती व्यक्ती त्या म्हणजे जी औद्वदेहिक संस्कार करत असते ती त्या घटामध्ये पाणी घेऊन त्याला उलटी प्रदक्षिणा करते, घट फोडला जातो. आपल्याकडे घटस्फोट हा शब्द आहे, त्याचे अर्थ आज ध्वनीत आपण वेगळे केले. तो एक संस्कार आहे. पूर्वीच्या काळी एखाद्याचं नाव टाकणं जिवंतपणी, जेव्हा संबंध नातं संपवलं जायचं त्याच्यासाठी हा संस्कार केला जायचा. माणूस जिवंत असताना मला आता तुझ्या बरोबर काहीही संबंध ठेवायचा नाही असं सांगायचं असायचं तेव्हा त्याच्या नावाने अर्धोदेही करून टाकायचे की आता तुझं सुहेर नकही नको आणि सुतकही नको, आणि तेव्हा त्याच्या नावाने तो घडा फोडला जायचा की हा घटस्फोट आहे. म्हणजे काय, संपला आता संबंध आपला, मधनं विस्तवही जात नाहीये. आता हे सगळं प्रातिनिधिक आहे, प्रतिकात्मक आहे. ते प्रतीक म्हणजे घट, म्हणजे त्या मानवी जीवनाचं प्रतीक म्हणजे तो घट झालाय, संबंधांचं प्रतीक म्हणजे तो घट झालाय, म्हणजे मानवी जीवनातलं एवढं अत्युदात्त असं प्रतीक म्हणजे घट आहे. त्यामुळे मातृशक्तीची पूजा करताना, जीवनाची चैतन्याची पूजा करताना, कारण आदिशक्तीला चितशक्ती म्हटलंय, ती चिद रूपा आहे, चिन्मयी आहे, तर तिची पूजा ह्याच्यापेक्षा अन्य कुठल्या प्रतीकातून करता येणार. त्यामुळे तो घट आहे, कलश पूर्णत्व आहे. आणि आपल्याकडे धारणा आहे की देवाची प्रतिष्ठापना करण्यासाठी जी आलंबन किंवा जी बिंब मूर्ती म्हणूया माध्यम म्हणूया ती वेगवेगळ्या वस्तूंवरती करता येते. ती मूर्तीत आपण करतो ही एक प्रचलित गोष्ट, पण त्याही व्यतिरिक्त पुस्तकावरती करता येते, ग्रंथावरती करता येते, ती शाळीग्रामामध्ये करता येते. शाळीग्राम हे फक्त विष्णूचं प्रतीक नाही, ते विश्वाचं प्रतीक आहे. ती सुपारीवर करता येते. अनेक अशी फळं आहेत, अशी धान्य आहेत की त्याच्यावरही त्याची भावना करता येते. तशीच एक भावना या घटावर केलेली आहे. दुसरं, तिथे माती आहे, त्याच्यामध्ये बीज सप्तधान्य नवधान्य अशी पेरली जातात. हे एक प्रकारचे शकून आहेत. आपल्याकडे प्रत्येक सणावारी शकून पाहायची पद्धत होती, आज आपल्याला हे कळणार नाही. आकलनाच्या फार पैल गेलेल्या गोष्टी आहेत, कारण हे असं कोणाला सांगायला गेलं नाही अंधश्रद्धा आहे म्हणून झिडकारून टाकते लोक. आपण अंदाजपत्रक जाहीर करतो, म्हणजे यावर्षी पाऊस कसा होईल, हवामान खातं आपल्याला अंदाज देतो की यावर्षी चांगला होणार आहे, हा यावर्षी कमी आहे. हा पूर्वीच्या काळी जेव्हा तंत्रज्ञान नव्हतं विकसित तेव्हा काय करत असतील, शकून विद्या, तर त्यातला हा एक प्रकारचा शकून आहे. जेव्हा ते शेत लावलं जातंय, आता दुसरा हंगाम येऊ घातलाय, पुढचा हंगाम खरीपाचा संपला, तर आता मातीचा गुणधर्म काय, ओलावा किती आहे, तिची सुपीकता उर्वरता काय आहे, तिची परीक्षा करायची. मग त्याच्यासाठी नऊ प्रकारची धान्य, मग त्यातलं कुठलं धान्य जास्त रुजलं ते लावलं जायचं.
1: खूपच छान.
0: म्हणजे हा शकून आहे, ही परीक्षा त्याच्यातून, सस्य परीक्षा मृत्तिका परीक्षा त्यातून होतीये. पुन्हा त्याच्यात आयुर्वेदही आहे. मग ते जे सोनं काही ठिकाणी पद्धत आहे ते सोनं म्हणून वाटलं जातं, जे येतं धान्य येतं. आता हे करताना त्या वनस्पतीशी तुमचा जिवंत, म्हणजे आज गव्हांकूर चूर्ण तुम्ही विकत घ्यायला गेलात किती महाग आहे, आता तो प्रसाद म्हणून जर तुम्ही खाल्लात किती हेल्दी फूड आहे ते, म्हणजे आयुर्वेदाचा विचार आला. आता त्याच्यात अजून एक जर पाहायचं झालं तर हिंदू संस्कृतीची चराचर सृष्टीकडे बघायची दृष्टी काय ती तुम्हाला कळेल की ते सोनं, आमचे तुकोबा काय सांगतात, सोने आणि मृत्तिका, ह्या सगळे संत सांगतात नाहीच की आम्हाला सोने आणि रूपे हे मातीसारखं आहे, एखादं ढेकूळ आणि हे याच्यात आम्हाला फरक नाहीये, तर ह्याचं दुसरं रूप आहे की हे आम्हाला सगळं हे सस्य जे आहे ते सोनं आहे. एखाद्याला ती हिरवी पान हे काय आहे, पण सोनं म्हणून वाटताना ते किती प्रेशियस आहे, ही सर्जनाची शक्ती आहे ना त्याच्यात. ते नवीन नव्याने जे अंकुर उगवले त्याच्यामध्ये विश्वाला नव्याने सर्जनाचं लेणं द्यायची शक्ती साठवलेली आहे. ती सर्जक शक्ती सोन्यासारखी आहे म्हणून त्याची पूजा एक प्रकारे केलेली आहे. पूजा म्हणजे नुसतं फुलं घालणं नाही, त्याचा स्वीकार करणं, अंगीकार करणं, त्याला मस्तकावर शिरोधार्य मानणं, म्हणजे त्या एका यकश्चित वनस्पती बद्दल ही आमची दृष्टी काय आहे, हा प्रसाद आहे, ही चैतन्य शक्ती आहे, हे सोनं आहे. ही दृष्टी ह्या छोट्या छोट्या अशा उपचारातून आपण जे काही करतो त्याच्यातून व्यक्त झालेली, आणि अर्थात ती मृत्तिका आहे. आपण तिथनं आलोय आणि तिथेच मिसळणार, जो संकेत घटाचा आहे ना तसाच त्या मृत्तिकेचा आहे. सगळ्या जीवांचं मूळ अन्न आहे, अन्नातून आपण उत्पन्न झालो. अन्नाद्वयी खलु इमा हा प्रजा, हा सगळ्या प्रजा अन्नातून उत्पन्न होतात, त्यामुळे तिथे अन्नच आहे, अन्न धान्याच्या रूपात ते अन्न झालं. आणि शेवटी आपली काय होणार आहे, अगदी गाडा किंवा जाळा होणार आहे माती, आणि तिथेच शेवटी अंत त्या प्रकृतीतच आहे. त्यामुळे या पलीकडे जाऊन अन्य कशाची पूजा करावी, म्हणजे ह्याच्यातून आपल्या पूर्वसुरींची व्यापक दृष्टी दिसते.
2: तर मंडळी, अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, अजून त्यांच्याकडून खूप जाणून घ्यायचंय, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता इथे संपत आली आहे. त्यामुळे पुढच्या भागामध्ये सुद्धा या दोघाही मान्यवरांना आणि कविताताई तुम्हाला सुद्धा, तुम्हा तिघांनाही मी आमंत्रित करते की ह्या पुढील चर्चा आपण पुढच्या भागात अशाच चालू ठेवणार आहोत. अजून काही महत्वाच्या मुद्द्यांवरती तुम्हा दोघांकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा रसिक हो, आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत. या पुढील चर्चा आपण पुढच्या भागात करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, वैजयंता या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं जगदीश खेवूळकर यांचं गीत. गीताला संगीत राम कदम यांनी दिलंय. तर हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं. अमर भोपाळे चित्रपटामधलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे कलंक शोभा या चित्रपटामधलं. शब्दरचना मधुसूदन कालेलकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत आशा भोसले यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हेही ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांचा, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मधुचंद्र या चित्रपटामधलं गीत। महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आहे। ग दी माडगुळकर यांचं। गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे रानपाखरं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8300016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे अमर भोपाळी या चित्रपटामधलं, होनाजी बाळा यांची गीतरचना। ऐकूया पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।
3: पात सुरत कामना

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज।
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, गाय किंवा म्हैस यांची विण्याची वेळ जवळ आल्यानंतर काही महत्त्वाच्या बाबीची पूर्तता करणे

आजचा गोरा उद्याचा शेती करणारा बैल होणार असतो. यासाठी त्याची जोपासना शास्त्रीय पद्धतीने होणे खूप गरजेचे असते आणि अशा प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा परिणाम पुढे चालून त्या गाई म्हशी त्याच्या उत्पन्नावर होणार असतो. म्हणूनच अगदी जनावर व्यालापासून काळजी घेतली तर पुढे चालून त्याचा फायदा नक्कीच होईल. म्हणूनच आपण जनावर व्याल्याबरोबर त्याची योग्य तऱ्हेने काळजी घेणे आवश्यक आहे. जनावर व्याल्याबरोबर लागलीच वासराचे तोंड आणि नाकावरील चिकट पदार्थ ज्याला आपण म्युकस असे म्हणतो व्यवस्थित काढले गेले असल्याची खात्री करून घ्यावी. जर वासरू श्वासोश्वास करीत नसेल तर त्याच्या छातीवर हाताने हलकेचे दाब देऊन कृत्रिम श्वासोश्वास देऊ करावा. नाकातोंडात जर चिकट पदार्थ तसाच राहिला तर जनावर दगावून मरण पावण्याची शक्यता असते. वासराची नाळ व्यवस्थित स्वच्छ व निर्जंतुक कात्रीने अथवा ब्लेडने कापून घ्यावी आणि वासराच्या नाळेवर टिंचर आयोडीन सारखे जंतुनाशक औषध लावावे. जर नाळेचा भाग लोंबत असेल तर तो बुडापासून थोड्या अंतराने कापून घ्यावा आणि नंतर टिंचर आयोडीन लावावे. गाय व्याल्यानंतर गाय स्वतः वासरा चाटून स्वच्छ करते आणि त्यातच त्याचा नाकातोंडातील चिकट द्राव निघून जातो, साफ केला जातो. पण असे न झाल्यास आणि गायीने स्वतःहून असे न केल्यास आपणच टर्किश टॉवेलने वासरा स्वच्छ पुसून घ्यावे आणि नाकातोंडातून जो चिकट पदार्थ तो चिकट पदार्थ साफ करावा. गाय व्याल्यानंतर काही वेळातच वासरू स्वतःच्या पायावर उभे राहून आणि गायीच्या कासेत म्हणजे स्तनपान करू लागतो. पण बऱ्याच वेळेस वासरू जर अशक्त असेल तर त्यास गायीच्या कासेस न्यावे लागते आणि स्तनपानास मदत करावी लागते. बऱ्याच पशुपालकांमध्ये हा गैरसमज आहे की वासरास गायीचे पहिले दूध म्हणजे चीक पाजू नये, पण हे अगदी चुकीचे आहे. वासराचा जन्म ज्यावेळी होतो त्यावेळी त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती नसते. ही रोगप्रतिकारक शक्ती गायीच्या पहिल्या दुधात अर्थात चिकात भरपूर प्रमाणात असते. सर्वसाधारणपणे नवजात वासरात जे रोग होण्याची शक्यता असते त्या रोगाविरुद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती या चिकाद्वारे वासरास प्राप्त असते. गायीच्या दुधामध्ये पहिले दोन दिवस रोगप्रतिकारक शक्ती देणाऱ्या अँटीबॉडीज फार मोठ्या प्रमाणात असतात. या अँटीबॉडीज शरीरात सामावून घेण्याची वासराची क्षमता पहिल्या काही तासातच उच्चतम असते. म्हणून वासरा गायीचे जन्मताच उपलब्ध असणारे दूध ज्याला आपण कच्चे दूध म्हणतो लवकरात लवकर दिले गेले पाहिजे. म्हणूनच कुठल्याही गैरसमजास शेतकऱ्यांनी बळी पडू नये आणि वासरू जन्मताच त्याच गायीचे पहिले दूध ज्याला आपण चीक म्हणतो ते देणे खूप आवश्यक आहे. चीक वासरांना कमीत कमी 48 तास किंवा कमीत कमी 3 वेळेस पिण्यासाठी मिळाला पाहिजे. या काळात चिकात अँटीबॉडी असल्यामुळे वासरात रोगप्रतिकारक शक्ती येऊन वासराचे रोगापासून संरक्षण होते. त्याचप्रमाणे मातेच्या पोटात असताना वासराच्या अन्ननलिकेत साचलेली घाण म्हणजे टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. या दृष्टीने वासरांना चीक मिळणे हे सर्वात महत्वाचे आहे. जनावर व्याहल्याच्या वेळी देखील खूप काळजी घेणे गरजेचे आहे. गाय व्याहायच्या ठिकाणी स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले असावे. ती जागा चांगली करून घ्यावी. जनावरांचा पाय घसरेल आणि गाय पडेल अशी नसावी. त्याचबरोबर या जागेत खिळे काड्या किंवा दुसऱ्या टोचणाऱ्या वस्तू नसाव्या. जनावर जिथे विणार आहे ते ठिकाण शांत आणि थोडेसे आडोशाचे असावे, म्हणजे गाय म्हैस यांच्यावर ताण येणार नाही. गाय व्याण्याच्या ठिकाणी वर्दळ नसावी. त्याचप्रमाणे जनावर विण्याची वेळ जवळ आल्यानंतर देखील काही काळजीच्या उपाययोजना कराव्या लागतात, ज्या आपण फर्स्ट एड बॉक्स जवळच असावा. त्यात नवीन ब्लेड, नवीन कात्री, कापूस, जंतुनाशक औषध, टेटाल यासारखं असावं. वासरा स्वच्छ करण्यासाठी टर्किश टॉवेल अथवा इतर खरखरीत स्वच्छ कपडा असावा. अशा प्रकारे गाय किंवा म्हैस व्यवस्थित व्याल्यानंतरही जबाबदारी संपत नाही, कारण बऱ्याच वेळेस गाय म्हैस व्याल्यानंतर देखील एक गोष्ट प्रकाशाने जाणवते, ती म्हणजे जार न पडणे. ससा गाय म्हैस व्याल्यानंतर 6 ते 10 तासात आपोआपच जार पडत असतो, पण 12 तास उलटून गेल्यानंतर देखील जार पडला नाही तर काहीतरी समस्या नक्कीच असायला पाहिजे. अशा वेळी आपला शेतकरी वर्ग बऱ्याचदा अर्धा जार बाहेर आलेला असल्यास ते स्वतःहून ओढून काढण्याचा प्रयत्न करतात. यामुळे जनावरास इजा होते आणि जार बाहेर न पडण्यामुळे बऱ्याचदा गाय म्हैस स्वतःच सहकळा देऊन जार बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आतून ताण पडल्यामुळे गायीचे अंग बाहेर ढकललेले जाते. अशा वेळी अंग बाहेर येण्याची इतरही कारणे आहेत, पण अशा प्रकारे अंग बाहेर पडल्यास स्वतःहून ते आत ढकलण्याचा प्रयत्न करू नये. वेळीच पशुवैद्यकांना दाखवावे. पशुवैद्यकीय येईपर्यंत काही खबरदारी

0: उपाय पशुपालकांनी करावेत। अशा वेळी गायीला स्वच्छ ठिकाणी बांधावे। गाईस अशा प्रकारे खाली बसवावे की तिचा पाठीमागचा भाग समोरच्या भागापेक्षा उंचावर असेल। नंतर थोडे पाणी घेऊन त्यात योग्य त्या प्रमाणात डेटॉल टाकून त्या भागावर व्यवस्थित टाकावे, जेणेकरून माशा किडे बसणार नाहीत। नंतर गाईस डॉक्टर येईपर्यंत बसून ठेवावे। वासरू निरोगी राहण्यासाठी वासरात जन्मल्या गाईचा चीक पाजणे खूप महत्त्वाचे आहे। वासरू 2 महिन्याचे झाल्यानंतर लसीकरणाची माहिती करून घ्यावी व त्याचप्रमाणे लसीकरण करून घ्यावे। म्हणूनच गाय म्हैस गर्भात असतानाच काळजी घ्यायची नसते तर व्याल्यानंतरची काळजी घेणे खूप गरजेचे असते, तरच आजचे वासरू उद्याची सुदृढ गाय म्हैस बैल होणार। धन्यवाद।
1: तर मंडळी आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।
3: छन्य हातोळ्याचा घाव करी दगळाचा देव, छन्य

0: स्वतःच रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि प्रमिलादा तारी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत 92 नवरे सांभाळा या चित्रपटामधलं.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटीत परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना साडी व्यवसाय ब्युटी पार्लर गृहउद्योग हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 विश्वास बँक तुमच्या यशाचा आधार.
1: हे गीत आहे लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं. ऐकूया मालती पांडे यांच्या आवाजात. ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मंगळवारी 12:30 आणि दुपारी 3:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो. काल मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक 473 अंशांनी वाढला आणि 72,383 बंद झाला, तर 50 शेअरचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 134 अंशांनी वाढला आणि 22,556 बंद झाला. परंतु ही जरी एक दिवसाची वाढ असली तरी सुद्धा ज्यावेळेस आपण एक वर्षाचा आढावा घेतो त्यावेळेस हे दोन्ही निर्देशांक अजून एक वर्षाचं भांडवल वृद्धी दाखवण्याच्या ऐवजी घट दाखवत आहेत आणि म्हणून जोपर्यंत एक वर्षाची वाढ चांगली होत नाही तोपर्यंत 3 वर्षाची वाढ 5 वर्षाची वाढ यामध्ये सुधारणा दिसून येणार नाही. आता सध्या जर 5 वर्षाची वाढ जर विचारात घेतली तर ती फक्त 4-4.5% वार्षिक सरासरी या रेटनी वाढ झालेली दिसते आणि मग साहजिकच गुंतवणूकदारांचा प्रश्न असतो की कुठल्या प्रकारची जोखीम न घेता जर आम्हाला बचत खात्यावरती 3.5% व्याज मिळू शकतो तर मग एवढ्या कमी वाढीसाठी 4.5% शेअर बाजाराकडे काय यायचं? प्रश्न बरोबर आहे, परंतु नेहमी असं सांगितलं जातं की शेअर बाजारातली गुंतवणूक ही वर्षा 2 वर्ष 3 वर्षासाठी नसून ही दीर्घकालीन करायची असते आणि त्यामुळे दीर्घकालीन दृष्ट्या विचार जर केला तर शेअर बाजारामध्ये भांडवल वृद्धी इतर कोणत्या मालमत्तांपेक्षा जास्त चांगली मिळते. परंतु त्याचबरोबर महत्वाचा जर मुद्दा असेल शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचा तर ह्या गुंतवणुकीला रोखता चांगली असते. विकताना भांडवल वृद्धी मिळेलच का याची हमी कोणी देऊ शकत नाही, परंतु रोखता मात्र चांगली असते आणि म्हणून सर्व गुंतवणूक एका ठिकाणी असू नये, गुंतवणुकीची विभागणी असावी आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मालमत्ता आहेत, मग स्थावर मालमत्ता, सोनं, म्युच्युअल फंड्स, शेअर्स, बँकेच्या ठेवी, हे सर्व गुंतवणुकीचे प्रकार गुंतवणूकदाराकडे असले पाहिजे आणि कोणत्या प्रकारात किती टक्के गुंतवणूक ठेवायची याचा सल्ला गुंतवणूक सल्लागाराच्या मार्फतच घेतला पाहिजे. काल आमच्या कार्यालयात एका गुंतवणूकदाराने प्रश्न विचारला की सोन्याच्या बाजारभावात फार वाढ होणार आहे म्हणून सोन्यात आत्ता गुंतवणूक केली तर काय हरकत आहे. 147,605 असं 10 ग्रॅमचा सोन्याचा काल भाव होता आणि चांदी 1 किलोसाठी 224,157 रुपये काल मोजावे लागले. काल 96.29 रुपये मोजून $1 खरेदी करावा लागला. अशा प्रकारे इतर सुद्धा दर आणि काय भाव चालू आहेत हे बघण्याची आवश्यकता असते. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा डॉलरचा विचार करू. खरं जर तसं अगदी स्पष्ट बोलायचं ठरवलं तर डॉलरचा आणि रुपयाचा एवढा विनिमय दर असण्याची आवश्यकता नाही. तो विनिमय दर हा कमी असला पाहिजे, परंतु आज सुद्धा जगामध्ये पर्यायी चलन व्यवस्था दुसरी कुठलीही नाही. काही वर्षापूर्वी युरोने प्रयत्न करून बघितला परंतु तो यशस्वी झाला नाही आणि त्याचबरोबर इतर कुठ

0: कुठलंही चलन हे सगळ्या जगात आंतरराष्ट्रीय मालमत्ता आंतरराष्ट्रीय मान मिळवू शकत नाही आणि म्हणून सध्या तरी डॉलरला पर्याय नाही. मात्र डॉलर 100 रुपये खर्च करून 1 डॉलर घ्यावा लागेल का 80 रुपये खर्च करून 90 रुपये खर्च करून 1 डॉलर घ्यावा लागेल, नेमकं डॉलरच्या भावामध्ये डॉलर आणि रुपयाच्या विनिमय दरामध्ये कशा प्रकारे चढउतार होतील हे कोणीही सांगू शकत नाही. परंतु एवढंच मात्र नक्की आहे की कुठली एक घटना ही कायमस्वरूपी राहत नाही, त्यामध्ये कायम बदल होत असतात. सहज एकाने प्रश्न विचारला की आम्ही डॉलर घेऊन ठेवले तर, म्हटलं तुम्ही डॉलर घेऊन ठेवणार हे एक वेळ आपण समजू शकतो, पण जसं आपल्याकडे नोटबंदी झाली तसे समजा जर डॉलर रद्द केले चलनातून तर तुम्ही कशा प्रकारे त्याच्यातून बदल करून घ्याल, म्हणजे ह्या प्रश्नाचा तर आम्ही कधी विचारच केला नव्हता. असं होईल का नाही हे कोणी सांगू शकत नाही, परंतु असं डॉलरची खरेदी करून ठेवायची आणि मग त्यानंतर जास्त भाव झाला की डॉलर विकायचे अशा प्रकारची विचारसरणी चुकीची आहे. आणि सोन्याच्या बाबतीत सुद्धा सोनं वाढणार आहे आणि सणासुदीचे दिवस सुरू झाले, नवरात्र दिवाळी की सोन्याचे भाव वाढतात हे नक्की आहे, पण म्हणून आणखी सोनं विकत घ्यायचं का? समजा एकूण गुंतवणुकीच्या 15-20% सोन्यामध्ये गुंतवणूक असली आणि ती बाजारभावाने जर जास्त झाली जास्त वाढली तर मग आपल्याकडच्या एकूण मालमत्तेमध्ये सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये असलेली टक्केवारी कमी करण्यासाठी सोनं तुम्ही विकणार का? तर ह्या प्रश्नाला उत्तर येतं की सोनं घरातलं कधीच विकलं जात नाही, किंवा सोन्याची विक्री जर केली तर त्यातून वेगळे अर्थ निघतात. आणि म्हणून आज जरी सोनं 1,47,000 असलं तरी ज्या लोकांकडे सोनं अतिशय कमी भावाने घेतलेलं आहे असे लोक सुद्धा सोन्याची विक्री करायला बाजारात येत नाही, सराफांकडे जात नाही. हो, पण काही अपरिहार्य परिस्थितीत विशेषतः जे सिनियर सिटीजन आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा औषध पाण्याचा खर्च इतका वाढला आहे की तो खर्च भागवण्यासाठी त्यांना त्यांच्याकडचं असलेलं सोनं हे थोडं थोडं करून विकावं लागतं. हे अत्यंत दुःखद गोष्ट आहे हे सांगणं सुद्धा, परंतु त्याला सुद्धा आर्थिक नियोजन योग्य केलेलं नाही आणि म्हणून अशी परिस्थिती आली असं स्पष्टपणे सांगावं असं वाटतं. उदाहरणार्थ आयुर्विमा संरक्षण जसं असलं पाहिजे त्याच्याच बरोबर हॉस्पिटलायझेशन कव्हरेज जर आजारपणासाठी तरतूद असलेल्या विमा योजना ह्या असल्या पाहिजे, परंतु तरुण वयामध्ये मी कधी आजारीच पडणार नाही म्हणून अशा प्रकारचा विमा घेतला जात नाही. आणि ज्यावेळेस वय वाढलेलं असतं त्यावेळेस जर विमा घ्यायचा ठरवला आरोग्य विमा तर त्या विम्याच्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात आणि म्हणून विमा घेतला जात नाही. आणि त्यामुळे अचानक जर असा एक वैद्यकीय कारणासाठी खर्च निघाला तर मग त्यावेळेस नाईलाजाने घरातलं सोनं विकावं लागतं. अशी परिस्थिती काही जणांच्या बाबतीत घडलेली आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगावं असं वाटतं की गुंतवणुकीचं योग्य नियोजन गुंतवणूक सल्लागाराच्या मार्फतच केलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर मोकळेपणाने बोललं पाहिजे आपल्या आयुष्यातल्या काय अडचणी आहेत, काय आर्थिक परिस्थितीशी कसा सामना करायचा आहे किंवा काय मोठे आर्थिक खर्च नजीकच्या भविष्यकाळात निर्माण होण्याची शक्यता आहे, मग त्या खर्चांची पूर्तता करण्यासाठी म्हणून कशा प्रकारे पैशाची गुंतवणूक करायची हे व्यवस्थित समजणं अत्यंत आवश्यक आहे. अलीकडे एक बदल दिसून येतोय तो चांगला की वाईट हा परत वादाचा विषय होऊ शकतो, परंतु म्युच्युअल फंडांच्या अग्रेसिव्ह हायब्रिड फंडाच्या ज्या योजना आहेत आणि ज्या योजनांमध्ये दरमहा लाभांश मिळतो आहे ह्या लाभांशाची टक्केवारी चांगल्या प्रकारे वाढली असं दिसून येते. म्हणजे टाटा म्युच्युअल फंडाची टाटा अग्रेसिव्ह हायब्रिड फंड ही योजना की ज्या योजनेने 2010 मासिक तत्वावर लाभांश वाटप सुरू केलं आणि गेली 16 वर्ष या योजनेकडून नियमित लाभांशाचं वाटप होतं आहे, परंतु पूर्वी ते खूप कमी व्हायचं आणि आता ते खूप जास्त व्हायला लागलंय अशा प्रकारचा सूर गुंतवणूकदारांकडून ऐकायला मिळतो. कारण 12% व्याज पेबल ऑन मंथली बेसिस किंवा वर्षाचं 12% व्याज आणि ते मासिक तत्वावरती दिलं जातं हे सातत्याने दिलं जाईल का? तर मग त्यावेळेस त्या म्युच्युअल फंडाच्या योजनेकडे डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस म्हणजे लाभांश वाटप करण्यासाठी म्हणून कमावलेला नफा आहे का याची माहिती घ्यावी लागते. आणि मग म्युच्युअल फंडांकडून ही माहिती मिळते की आमच्याकडे पुढच्या 3 वर्ष लाभांश वाटप करता येईल अशा प्रकारचं लाभाधिक्य आहे, डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस आहे, त्यामुळे आम्ही ते वाटप करू शकू. अशा प्रकारचे उत्तर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला म्युच्युअल फंडाकडून मिळतात. अलीकडेच महिंद्रा मॅन्युलाइफ अॅग्रेसिव्ह हायब्रिड फंड या योजनेचं सुद्धा मासिक तत्वावरचं लाभांश वाटप चांगलं आहे. आणि या योजनेने लाभांश वाटप जाहीर केलं त्यासाठी 8 तारीख ही घोषित केली वाटपाची तारीख आणि 18 पैसे लाभांश वाटप घोषित केलं. योजनेचं निव्वळ मालमत्ता मूल्य 1 तारखेला 16.75 रुपये होतं आणि समजा पुढची 12 महिने जर 18 पैसे लाभांश वाटप केलं तर 16.75 रुपयावरती दरमहा मिळणार 18% मिळणार 18.18 किंवा 18 पैसे लाभांश हा जवळजवळ गुंतवणूकदारांना 13% सुद्धा जास्त उत्पन्न मिळवून देईल. मग खरोखर अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायची का? त्या योजनांकडे मालमत्ता किती आहे? त्या योजनांकडे आतापर्यंतचं त्यांचं मागील ट्रॅक रेकॉर्ड किंवा कशा प्रकारे त्यांनी वाटप केलेलं आहे हे फक्त आणि फक्त गुंतवणूक सल्लागार त्याच्याकडे असलेल्या आकडेवारीवरून सांगू शकतो. हे गुंतवणूकदारांना कुठल्याही ॲपवरून मिळत नाही. म्हणून ॲपवरून गुंतवणुकीचे निर्णय घेण्याच्या ऐवजी गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करावी आणि आपल्याला योग्य निर्णय घ्यावे. बाजाराचा विचार करता बाजारामध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्या प्रकारामध्ये अजून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी मिळते आहे. परंतु जर पुढच्या वर्षाचा जर विचार केला तर लार्ज कॅप हा प्रकार खूपच पिटला गेलेला आहे आणि त्यामुळे पुढच्या वर्षी लार्ज कॅप मध्ये अशा प्रकारची घट राहणार नाही असा अंदाज आहे. आणि पुढच्या वर्षी लार्ज कॅप चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी देऊ शकेल असं वाटतं.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळे या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कजगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी कथा, फूल ना फुलाची पाकळी. राज हा सदानंद आणि सावित्रीबाईंचा एकुलता एक मुलगा. नोकरीच्या निमित्ताने गेली काही वर्षे तो आई बाबांसह इंदोरला राहत होता. पुण्याला नोकरी मिळाली म्हणून मागच्या महिन्यातच तो आई बाबांसह पुण्यात राहायला आला. पुण्यात ना नातेवाईक, ना मित्र, नवं शहर, नवी नोकरी, नवं आयुष्य, सगळं हळूहळू स्थिरावत होतं. आणि एक दिवस अचानक राजच्या मोबाईलवर फोन आला. सदानंद हे तुमचे बाबा ना? हो. तुमचे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांची प्रकृती गंभीर आहे, ऑपरेशन आजच करावे लागेल, त्यासाठी 4 लाख रुपये भरावे लागतील. राज थरथरू लागला. बाबांना काय झालं? ते बोलण्याच्या अवस्थेत नाही, तुम्ही लगेच हॉस्पिटलला या. फोन कट झाला. राज सुन्न झाला. त्याच्या डोळ्यांसमोर बाबांचा चेहरा आला. सतत कष्ट करणारे बाबा, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे बाबा. अचानक काय झालं बाबांना? बाबा नीट व्हायला हवेत. राजने सावकाराकडून 4 लाख रुपये कर्ज घेतलं आणि घाईघाईने हॉस्पिटल गाठलं. मी राज, माझे वडील सदानंद. बरं झालं तुम्ही आलात. 4 लाख भरा म्हणजे ऑपरेशन सुरू करता येईल. मी पैसे भरतो, पण त्याआधी 1 मिनिट, फक्त 1 मिनिट बाबांना भेटता येईल का? हो, ते रूम नंबर 120 मध्ये आहेत. राज देवाचं नाव घेत घेत रूम नंबर 120 मध्ये गेला. बाबा झोपलेले होते. राज त्यांच्या जवळ गेला. त्याने चेहऱ्याकडे पाहिलं क्षणभर, 2 क्षण, आणि त्याच्या लक्षात आलं ते त्याचे बाबा नव्हते. राजने सुटकेचा निश्वास टाकला आणि तणावमुक्त होऊन बाहेर आला. बरं झालं आधी पैसे भरले नाहीत. असा विचार करत तो आता सावकाराचे पैसे लगेचच परत करण्याचा विचार करू लागला. म्हणजे फक्त 1 दिवसाचं व्याज लागेल. पेशंटची अवस्था गंभीर आहे, डॉक्टर म्हणाले. ऑपरेशन तातडीने करावं लागेल. तुम्ही पैसे भरले का? भरले नसतील तर त्वरा करा. उशीर झाला तर मी जबाबदार नाही. माझ्या बाबांचं नाव सुद्धा सदानंद आहे, पण ते माझे बाबा नाहीत. मी त्यांना ओळखतही नाही. हे ओठांवर आलेले शब्द राजने बाहेर पडू दिले नाही, कारण रूम नंबर 120 मध्ये ग्लानित असलेल्या त्या माणसाचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. ते कोण? त्यांचं कुणीही आलेलं नव्हतं आणि येणार तरी कसं? हॉस्पिटलमधील सगळे राजलाच त्यांचा मुलगा समजत होते. त्यांचा जीव जाणार होता की वाचणार होता हे ठरणार होतं राज काय करतो त्यावर. राज पुरता गोंधळला होता, पण तरीही त्या क्षणी त्याच्यासाठी महत्वाचं होतं ते नातं नव्हे तर त्या पेशंटचा जीव, कारण तो माणूस होता, कोणाचा तरी बाप होता. मिस्टर राज, मी तुमच्याशी बोलतोय. डॉक्टरांचा आवाज वाढला होता. हो, मी भरतो पैसे. राजने पैसे भरले आणि डॉक्टर कामाला लागले. ऑपरेशन सुरू झालं. राज बाहेर बसला होता. त्याच्या मनात सतत एकच विचार होता, देवा हा माणूस वाचला पाहिजे. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. ऑपरेशन व्यवस्थित झालं, तुमचे बाबा 4-5 तासांनी शुद्धीवर येतील. राजने हात जोडून डॉक्टरांचे आणि परमेश्वराचे आभार मानले. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने मनात म्हटलं, ते शुद्धीवर आल्यावर त्यांच्याबद्दल समजेल. राज अर्ध्या तासासाठी घरी आला. आईबाबांना त्याने सगळं सांगितलं. आईबाबा अवाक झाले. आई म्हणाली, किती साधा बोळा रे तू. अरे राज, ते तुझे बाबा नाहीत हे समजल्यावर तू 4 लाख रुपये का भरलेस? राज काही क्षण शांत राहिला आणि त्यानंतर म्हणाला, आई, मला त्या क्षणी एकच वाटलं. काय? पैसे भरले नाहीत आणि त्यांचा जीव गेला तर? राज पुढे म्हणाला, मी मदत केली नाही म्हणून त्यांचा जीव गेला, हे ओझ मला आयुष्यभर सहन करावं लागलं असतं. आई काही बोलणार होती, पण राजने तिचा हात हातात घेतला. आई, 4 लाख रुपये कमवता येतील, पण एका माणसाचा जीव गेला तर तो परत आणता येणार नाही. बाबांनी राजकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. राजने त्यांच्याकडे बघितलं. बाबा म्हणाले, आजपर्यंत आम्ही तुला आमचा मुलगा म्हणून ओळखत होतो. आज कळलं तू माणूस म्हणून किती मोठा आहेस ते. राजच्या डोळ्यात पाणी आलं. आईनेही त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली,
जा, ते तिथे एकटे आहेत, त्यांचा मुलगा येईपर्यंत तूच त्यांचा मुलगा. राज हॉस्पिटलमध्ये आला, त्यांना प्रायव्हेट रूममध्ये हलवलं होतं, परंतु ते पूर्ण शुद्धीत नव्हते. राज बेडजवळ बसला होता, नर्स येऊन जायच्या, डॉक्टर तपासून जायचे. राज कधी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहायचा, कधी मॉनिटरकडे. साधारणतः 8 वाजता त्यांनी किंचित डोळे उघडले. राज लगेच पुढे झाला. काका, त्यांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. राजने त्यांचा हात हातात घेतला. काका, काळजी करू नका, तुम्ही ठीक आहात. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी कदाचित राजला त्यांचा मुलगा समजला असावं. राजच्या हे डोळ्यात पाणी आलं. तो हळूच म्हणाला, तुमचा मुलगा येईल काका, तो नक्की येईल. मग तू कोण? असे म्हणता म्हणताच त्यांचा डोळा लागला. इकडे बाबा घरी परतले नाहीत, म्हणून त्यांचा मुलगा वरद अगदी वेडापिसा झाला होता. बाबा फोन घरीच विसरले होते. त्याने नातेवाईकांना फोन केले, बाबांच्या मित्रांना फोन केले, जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये देखील फोन केला. शेवटी एका हॉस्पिटलमधून उत्तर मिळालं, आमच्याकडे एक गृहस्थ ॲडमिट झाले आहेत. नाव, वय आणि वर्णनही जुळतंय. वरद लगेच हॉस्पिटलमध्ये आला. कुठे आहेत ते? मी भेटू का त्यांना? सिस्टरने वरदला सदानंदांच्या रूममध्ये नेलं. समोरचं दृश्य पाहून तो थबकला. एक अनोळखी तरुण त्याच्या बाबांच्या जवळ बसला होता. त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता. हेच माझे बाबा, वरद आनंदाने उद्गारले. तुम्ही कोण? त्याने राजला विचारलं. मी राज. तुम्ही येईपर्यंत मी यांचा मुलगा बनलो. काका तर ठीक आहे, राज म्हणाला. म्हणजे हे तुमचे बाबा नाही? आणि तरीही तुम्ही 4 लाख भरले आणि पूर्ण वेळ इथे बसून होता? सिस्टरने विचारलं. सिस्टरने पुढे सांगितलं, काल काका चक्कर येते म्हणून इथे आले. त्यांच्याकडे फोन नव्हता. त्यांनी त्यांच्या मुलाचा फोन नंबर सांगितला, पण ते व्यवस्थित बोलू शकत नव्हते. मी नंबर लिहिताना काहीतरी चूक केली असणार आणि त्यामुळे फोन राजला लागला. वरद काही क्षण राजकडे पाहत राहिला. राज, तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्या बाबांसाठी तुम्ही जे केलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. राज म्हणाला, हो आभार मानू नका. मी फक्त माणुसकी म्हणून जे करायला हवं होतं तेच केलं. पण 4 लाख रुपये भरले तुम्ही? ते केवळ पैसे होते. तुमचे बाबा माणूस होते. त्या क्षणी मला निवड करायची होती, पैसे की माणूस. मी माणसाला निवडलं. वरदच्या डोळ्यात पाणी आलं. राज, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. राजने हलकस हसत म्हटलं, तुमच्या बाबांची काळजी घ्या, आता त्यांची जबाबदारी तुमच्यावर. वरदने राजचा फोन नंबर घेतला आणि पत्ताही. 2 दिवसांनी वरद राजच्या घरी आला, 4 लाखांचा चेक घेऊन. सावित्रीबाई एकट्याच घरी होत्या. मी वरद. तुमच्या राजने माझ्या बाबांसाठी खूप केलं. राज घरी नाही का? नाही, तो ऑफिसला गेला आहे. या ना, बसा. राजने सावकारांकडून 4 लाख रुपये कर्ज घेतले होते. पैसे परत कमावता येतात, माणूस नाही. राज असं बोलल्याचं सावित्रीबाईंकडून समजल्यावर वरदचे डोळे पाणावले. वरदने सावित्रीबाईंकडून राजची सगळी माहिती घेतली. तो कुठे शिकला, इंदोरला किती वर्ष होता, पुण्यात कधी आला, नोकरी कुठे करतो, त्याची घरची परिस्थिती कशी आहे, सगळं त्याने समजून घेतलं. आणि 4 लाखांचा आणलेला चेक द्यायचा विचार त्याने रद्द केला. मी निघतो, राजला माझे मनापासून आभार सांगा. वरद गेल्यावर सावित्रीबाईंची चिडचिड वाढली. 4 लाख रुपये कर्ज काढून माझ्या मुलाने याच्या बाबांचा जीव वाचवला आणि हा पैसे परत करायचं नावही घेत नाही. राज संध्याकाळी घरी आला. आई, काय झालं? काही नाही. मग चेहरा असा का? सावित्रीबाई काही क्षण गप्प राहिल्या आणि मग म्हणाल्या, आज वरद आला होता. अरे वा, त्याचे बाबा कसे आहेत? ठीक आहेत. सावित्रीबाई म्हणाल्या, तू 4 लाख रुपये कर्ज काढून त्याच्या बाबांचा जीव वाचवला आणि त्याने पैसे परत न करता फक्त फक्त तुझे आभार मानले. राज शांतपणे म्हणाला, आई, मी जे केलं ते पैसे परत मिळतील या अपेक्षेने केलं नव्हतं ना. 2 दिवसांनी वरद पुन्हा आला.
तेव्हाही राज घरी नव्हता, पण सदानंद आणि सावित्रीबाई दोघंही घरी होते. राज आहे का? नाही. पण या ना तुझे, सावित्रीबाई म्हणाल्या. बहुतेक आज आपले 4 लाख मिळतील ही वेडी आशा होती त्यांना. हे वरदचे बाबा, यांचंही नाव सदानंद आहे. वरदने एक कार्ड सावित्रीबाईंच्या हातात दिलं, हे राजसाठी. सावित्रीबाईंनी कार्ड हातात घेत विचारलं, हे काय आहे? राजने माझ्या बाबांसाठी जे केलं त्याबद्दल थँक्सचं कार्ड. चहा घेणार? हो चालेल. सावित्रीबाईंनी नाराजीने चहा केला. चहा घेत वरद गप्पा मारत होता. निघताना त्याने सदानंदांच्या हातात एक पाकिट दिलं, हे राजला द्या. काय आहे? सदानंदाने विचारलं. राजसाठी काहीतरी खास, असे म्हणत वरद निघून गेला. संध्याकाळी राज घरी आला. आईने त्याला ग्रीटिंग कार्ड दिलं. वरद आला होता. काय म्हणाला? हे देऊन गेलं. राजने ग्रीटिंग उघडलं. राज, माझ्या बाबांसाठी तू जे केलंस त्याबद्दल मनापासून थँक्स. हे फूल ना फुलाची पाकळी समज. तेवढ्यात सदानंदांनी वरदने दिलेलं पाकिट राजला दिलं. वरद हेही देऊन गेला. राजने पाकिट हातात घेतलं. यात काय आहे? माहीत नाही, आम्ही उघडलं नाही. तुझ्यासाठी काहीतरी खास आहे, असं म्हणाला. राजने पाकिट उघडलं. आत एक पत्र होतं. राज, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तू माझ्या बाबांसाठी जे केलंस ते मी आयुष्यभर विसरणार नाही. तू 4 लाख रुपयांचे कर्ज काढलेस आणि ऑपरेशनचे पैसे भरलेस आणि माझे बाबा शुद्धीवर येईपर्यंत त्यांच्या जवळ बसून राहिलास. खरं तर ते तुझे बाबा नाहीत हे समजल्यावर तू खुश होऊन निघून जायला हवं होतं, पण ते तू कर्ज काढून आणलेले पैसे वापरून माझ्या बाबांचा जीव वाचव. मला एक गोष्ट सर्वात जास्त भावली, तुला माझ्याकडून ते पैसे परत मिळावे अशी अपेक्षाही नव्हती, आणि म्हणूनच मी ते पैसे परत करणार नाही. मला आयुष्यभर तुझ्या ऋणात राहायचं आहे. राजने पुढचं पान बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य हळूहळू वाढत गेलं. राज, मी एका कंपनीचा CEO आहे. तुझ्या झालेल्या त्या भेटीनंतर मी तुझ्याबद्दलची माहिती तुझ्या आईकडून घेतली. तुझं शिक्षण, तुझा अनुभव, तुझी परिस्थिती वगैरे वगैरे. माझ्या कंपनीत तुझ्यासाठी एक छान संधी आहे. तुझ्या पात्रतेला आणि अनुभवाला योग्य असा पदभार, चांगला पगार आणि पुढे जाण्याची मुबलक संधी. ही ऑफर तू स्वीकारावी अशी माझी इच्छा आहे. मित्रा, कधी जॉईन करतोस? आणि शेवटी मी एक लहानशी भेट पाठवली आहे, प्लीज स्वीकार कर. हा तुझ्या उपकारांचा मोबदला नाही, हा माझ्या बाबांना वाचवणाऱ्या महान माणसाचा लहानसा सत्कार आहे. तुझाच, वरद. राजचे डोळे पाणावले, कारण ऑफर होती 3 लाख रुपये पगाराची आणि सोबत धनादेश होता 10 लाख रुपयांचा. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावरचा राग क्षणात नाहीसा झाला. सदानंद म्हणाले, राज, तू त्या दिवशी 4 लाख रुपये देऊन एका अनोळखी माणसाचा जीव वाचवलास. आज त्या माणुसकीनेच तुझ्यासाठी आयुष्याची नवी दारं उघडली आहेत. हो बाबा, असे म्हणत राजने तो धनादेश आईच्या हातात दिला. आई, 4 लाख कर्ज परत करून उरलेले सर्व तुझे, कारण हे सर्व झालं ते तू आणि बाबांनी केलेल्या उत्तम संस्कारांमुळे. सावित्रीबाईंनी राजचा हात घट्ट पकडला. त्यांच्या डोळ्यात आता चिडचिड नव्हती, मनात होता तो फक्त आपल्या मुलाबद्दल अभिमान आणि वरदबद्दल आदर, कारण वरदने फुलाची पाकळी नाही तर पुष्पगुच्छच दिला होता राजला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दिलीप कसगावकर यांच्या कथा सुंदर कथा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 12:45 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ
0: श्रद्धा संकुल
2: रेडिओ विश्वास.
3: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: This hour is brought to you by
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: This hour is brought to you by
6: Vishwas Cooperative Bank.
7: Sanchayat Samruddhi.
8: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

रेडिओ विश्वासच्या रसिक श्रोत्यांना डॉक्टर अरुणा पाटीलचा नमस्कार. मंडळी, दिनांक 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर हा जागतिक वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा होतो. रेडिओ विश्वासवरून आपण या निमित्त भारतातील, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जंगलांची माहिती करून घेत आहोत. आज आपण पेन्स या जंगलाची माहिती घेत आहोत. आज दिनांक 6 ऑक्टोबर आणि आपण पेन्स या जंगलाची माहिती घेत आहोत. नागपूरच्या उत्तरेला सातपुडा टेकड्यांची रांग आहे. या सातपुड्यात पेच नदीचे पानलोट क्षेत्र घनदाट अरण्याने बहरलेले आहे. मिश्र पानगळेची व सदाहरित वृक्षवल्ली पर्यटकांचे स्वागत करतात. जवळच तोतलाडोह हे धरण आहे. तोतलाडोहाच्या जलाशयात स्थानिक व स्थलांतरित पाणपक्षी दिसतात. मासेमारीत निपुण असलेला बंड्या, राखी बलाक, वारकरी, चमसे, पाणकावळे आणि वंचक इथे सहज दिसतात. हिवाळ्यात लडाख तिबेटची चक्रवाघ बदके, सैबेरियातून आलेले शेकाटे हजारो किलोमीटरचा प्रवास करून तोतलाडोहावर आपली हजेरी लावतात. इतर पक्ष्यांमध्ये रॅकेट टेल ड्रोंगो, स्वर्गीय नर्तक, पावशा, हळद्या, टकाचोर, गरुड, ससाणे, अंगारक, सोनपाठी सुतार, धनेश, बुलबुल, कोकिळ, मैना, तांबट इत्यादी अनेक रंगीबेरंगी सुंदर पक्षी इथल्या नेहरू राष्ट्रीय उद्यानात आपल्याला दर्शन देतात. पक्षीगान कानावर येते. सकाळी व सायंकाळी जलाशयाकडे धाव घेणारे वन्यजीव दिसतात. सांबर व भेकर दिसतात. सागाच्या झाडांवर वानरे मस्ती करताना दिसतात. वारुळावर उभा राहिलेला देखणा मोर निहाळता येतो. मोर इथे मोठ्या संख्येने आहेत. सांबरांच्या नर माद्या सर्वत्र दिसतात. एकमेकांच्या हद्दीत प्रवेश केल्यावर त्यांच्या लढाया पाहायला मिळतात. मिलन काळात सांबर जलाशयाकाठी चिखलात लोळते. त्यावेळी दबा धरून बसलेले वाघ व रानकुत्रे सांबरावर झडप घालतात. जंगलात सर्प गरुड, भंगी गिधाड, गवतातून धावणाऱ्या लाहोऱ्या हे पक्षी दिसतात. तोतलाडोहात अनेक जातीचे मासे आहेत. मासेमारीसाठी विविध पाणपक्षी इथे गर्दी करतात. सातपुड्याच्या दऱ्या मिश्र पानगळीच्या झाडाझुडपांनी व गवताने आच्छादित आहेत. अनेक जातीचे वृक्ष तसेच दुर्मिळ औषधी वनस्पती या जंगलात आहेत. गवताळ प्रदेशात सांबर, चितळ, गवे, नीलगाई या तृणभक्षी वन्यजीवांचे साम्राज्य आहे. बिबळ्या आणि वाघ यांच्या साम्राज्यावर अतिक्रमण करून त्यांचे शिकार करतात. तरस, कोल्हे, लांडगे, मोठी खार, खवल्या मांजर, उदमांजर, फलाहारी वटवाघूळ इत्यादी वन्यजीवांना पेचच्या सातपुड्याने आश्रय दिला आहे. सरपटणारे प्राणी, फुलपाखरे, किडे व कीटकही येथे आहेत. ही अरण्य यात्रा जीप मधून करता येते. या जंगलात 2000 मिलीमीटर पाऊस पडतो. पावसाळ्यात सातपुड्यातून वाहणारे निर्झर हिरवाईने नटलेले अरण्य, बहरलेले वृक्ष दिसतात. नदी नाले भरभरून वाहतात. अरण्यात फिरणे कठीण असते. बहुतेक वन्यजीवांचा प्रजनन काळ पावसाळ्यात असतो. त्यांना एकांत व शांततेची गरज असते. म्हणून इथे पर्यटकांना पावसाळ्यात प्रवेश वर्ज्य आहे. हे जंगल उन्हाळ्यात वणव्यात होळपळून जाते. वणव्यात नवीन झाडांची रोपे जळतात. तृणभक्षी प्राण्यांचे खाद्य असलेले गवतही जळून जाते. पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे, कीटक यांचा आधारच नाहीसा होतो. जंगलाच्या पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. रानडुकरे भारतातील सर्वच जंगलात सापडतात, पण सातपुड्याच्या जंगलात मोठ्या संख्येने आढळतात. यांच्या एकूण 7 जाती आहेत. भारतात मात्र मोठे रानडुक्कर आणि वामनमूर्ती रानडुक्कर अशा 2 जाती दिसतात. संध्याकाळी अंधार पडल्यावर वाहनात बसून जंगलात फिरताना रानडुकरांचा कळप सहज दिसतो. नराची लांबी तसेच उंचीही 3 ते 3.5 फूट असते. वजन 90 किलो पर्यंत भरते. शरीरावर खुरटे केस दिसतात. त्यांचा रंग राखाडी, काळसर वा तपकिरी दिसतो.
नराच्या खालच्या जबड्यातून दोन लांबट सुळे बाहेर आलेले दिसतात. 25 ते 30 जणांचा कळप असतो. झाडाखाली पडलेली फळे, कंदमुळे, झुडपांच्या मुळ्या, मेलेल्या जनावरांचे मांस असा आहार ते घेतात. रानडुकरांचे कळप रात्री अंधारात खाण्यासाठी बाहेर पडतात. शेतातील पिकांवरही ताव मारतात. अंगावर चरबी जरा जास्तच असल्याने या प्राण्याला पटकन वळता येत नाही म्हणून ते सरळ पडतात. समोर दिसेल त्याला धडक देऊन खाली पडतात. रानडुकरीन 5-6 पिल्लांना जन्माला घालते. वाघ बिबळ्यांपासून पिलांचे संरक्षण करण्यासाठी पिलांना मध्यभागी ठेवून बाकीचा कळप त्यांच्या भोवती सुरक्षाकडे करतो. रानडुक्कर चवताळले तर वाघालाही ठार करते. शिकाऱ्यालाही चांगलाच धडा शिकवते. जीव जाई तोवर झुंजत राहते. इंग्रजीत याला जंगल बोअर असे म्हणतात. धन्यवाद मंडळी. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: बातमीपत्रात आता एक खास निवेदन. पितृपक्षात अडावतकर ज्वेलर्सची खास ऑफर. आपली गोल्ड ज्वेलरी बुक करा. बुकिंग पासून खरेदीपर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची संधी, सोबत हमखास भेट वस्तू. विश्वास नाशिककरांचा अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: कार्यक्रमातलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत चौकीदार या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना. गीताला संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: कुमार सानू यांनी गायलेलं समीर ह्यांचं गीत आता ऐकूया. दिवाना या चित्रपटामधलं संगीतकार नदीम श्रवण.

ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये दीदार ए आर या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात ऐकूया जानी दोस्त. या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात इंदिवर यांचं गीत, संगीतकार बप्पी लहरी

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आजही आपल्याकडे मागच्या दोन भागाप्रमाणे गप्पा मारायला आलेले आहेत चारुता कडूरकर. चारुताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
4: धन्यवाद
3: चारुताजी. आपण गप्पा मारत होतो, आपण ओव्हरऑल जेंझीच्या याच्यावरती पण गप्पा मारल्यात. मला असं वाटतं आत्ताची पिढी जी आहे, म्हणजे तुमच्याही लहानपणी असेल की जर कधी जेवायला हॉटेलमध्ये जायचं म्हटलं तर आपल्याला कमीपणा वाटायचा, घरात मिळत नाही का बा असं व्हायचं. आणि आज म्हणजे वीकेंड तर सोडा, वीकडेज मध्ये सुद्धा लाईन लावून थांबावं लागतंय. आणि इव्हन मोठ्या शहरांमध्ये तर म्हणजे 2-bed किचनच्या ऐवजी 2-bed हॉल असंच घर असावं, किचन नकोच, अशीच परिस्थिती आलेली आहे. काय तुम्हाला वाटतं याच्यावर पुढे कसं होईल?
4: तर श्रमशक्तीचा जर विचार केला तर आपल्याला आज विचार करायला हवा की ज्या प्री इंडिपेंडन्स महिला होत्या त्यांना काटक्या कुटक्या गोळ्या करून मुळी बांधून मग अन्न शिजवायला लागत असे. आणि ही गोष्ट अजून कितीतरी म्हणजे माननीय पंतप्रधानांच्या विचाराच्या विचारसरणीने उज्ज्वला गॅस त्यांनी बिहारमध्ये ज्या पद्धतीने महिलांना मिळवून दिला आणि त्याचे काही रेकॉर्डिंग्स जेव्हा मी पाहिले तेव्हा आज आपल्याला आपल्या लहानपणापासून LPG अवेलेबल आहे असे कितीतरी घरं आहेत आणि याला आपण आवश्यकता समजतो. पण जर चूल कधीतरी आपल्याला चुकून पेटवावी लागली, आता वॉर टाइम मध्ये काही ठिकाणी ज्या कार्यालयांमध्ये मोठी अडचण आली होती आणि 50,000 ते 60,000 घरा म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा विचार केला तर लग्न सराईच्या दरम्यान ही घटना घडल्यामुळे खरंच केटरर्सने काही कार्य थांबवली होती किंवा ती पोस्टपोन झाली. आता माझं म्हणणं असं नाहीये की तुम्ही त्या पद्धतीने विचार करत असताना फक्त जिभेचे चोचले पुरवायचे म्हणून आपण हॉटेलला जातो. ज्या ठिकाणी क्रयशक्तीचा पुन्हा विचार येतो तेव्हा आम्ही घरातलं काम करायला लाजतोय, म्हणजे आपल्याकडे धुणं, केअर, फरशी आणि स्वयंपाक म्हणजे पोळ्या करण्यासाठी महिला आहेत आपल्याकडे आणि त्या आपल्या हाकेला उत्तर देऊन त्यांच्या आणि आपल्या वेळा सांभाळत काम करतायत. पण जर मी 24/7 काहीतरी महत्वाच्या कामात आहे आणि म्हणून पर्यायी मला काहीतरी व्यवस्था स्विगी किंवा झोमॅटो सारखी बघावी लागली तर ती एक आवश्यकता असू शकते. पण मला वेळ आहे, पण खरंच मला करायचा कंटाळा आलेला आहे. म्हणजे आज आमच्या इथल्या खूप प्रसिद्ध पेडियाट्रिशियन आहे डॉक्टर पडाळकर, या भल्या भल्या सिंगल मदर्स असतील किंवा तरुण म्हणजे ज्यांना आपण म्हणूया की फक्त मिया बीबी राहत आहेत अशा ज्या मुलांसाठी त्या म्हणायच्या बाळ घरून भात शिजवून आण. मी माझ्या मुलांसाठी जेव्हा त्यांच्याकडे जात असे तेव्हा मला नेहमी प्रश्न पडे की हा भात काय शिजवून आणायला सांगतात. मग नंतर फार एकदा हिम्मत करून मी त्यांना विचारलं, ते म्हणे कडूरकर तुझ्या घरात तुझी आई आणि सासू हे सांगायला मुलांना कच्चा भात खाऊ घालून नंतर कोलिकचा त्रास घेऊन येणाऱ्या महिला आहेत. म्हणजे आता जर ही परिस्थिती असेल तर एखाद्या इंजिनियरला त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन सांभाळता आलं नाही किंवा जर IT मधल्या एखाद्या व्यक्तीला त्याचा कोड आठवला नाही तर जो होणारा गोंधळ आहे तो आपल्या सगळ्यांच्या घरात आता आहे. आळूच्या भाजीला मुळा किती घालायचा हा एखाद्या मध्ये आता खूप गॅपने आलेल्या काय म्हणता येईल एका विचारांच्या प्रक्रियेमध्ये एखाद्याला आठवणार नाही. पण इंटर म्हणजे या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबरीने गप्पा मारताना ते उत्स्फूर्तपणे म्हणतात, चारुता इंटरनेटवरती तुला खूप रेसिपीज सापडतील, पण नेमकी ती भाजी कशी झालीये हे सांगायला तुमच्याकडे कुठला स्टिम्युलेटर नाहीये. गंमत तीच आहे सर की आज आपण वेगवेगळ्या केमिकल्सच्या विश्वात राहतो, फार्मानी आपल्याला खूप मोठी साथ दिली आहे कोविडमध्ये, पण आज आईचं ममत्व हरवलंय आणि याला कुठे ना कुठेतरी या वातावरणाशी जुळवून घेत असणारं हॉस्टेलमध्ये 7 ते 8 वर्ष राहिलेली व्यक्ती ही आपसुकच फक्त स्वतःचा विचार करू लागते आणि मग स्वतःचा विचार करता करता लग्नाची जबाबदारी नको म्हणून लिव्हिंग रिलेशनशिप आली. त्यानंतर मी मेट्रो सिटीज मध्ये राहायला गेलो म्हणून माझ्या गावाकडे राहणारे आई वडिलांची मला जबाबदारी नको, मग मला आता वाहन चालवायला नको म्हणून मी कॅबही घेतो आहे. त्यानंतर मला आता कुठली म्हणजे स्वयंपाकाची जबाबदारी म्हणजे त्याच्या आणण्यापासून निवडण्यापासून ते त्या रेसिपीच्या पद्धतीने करून त्या माणसाच्या टेस्ट बडला मॅच होईल एवढा मी विचार का करून म्हणून आलेलं हे. ही एक सोय नाहीये, ही नीड तर मुळीच नाहीये. फक्त ज्या ठिकाणी खूप व्यस्त असणारी मंडळी आहे की ज्यांना बॅक टू बॅक कमिटमेंट्स आहे त्या पीजीतल्या मुलांसाठी ही तरतूद असू शकते, पण आज कितीतरी असे पीजी मुंबई पुण्याकडे आहे की ती छोटी पॅन्ट्री प्रोव्हाइड करतात. जर तुम्हाला आज मॅगीला आपण शिवाय देतो, पण कितीतरी मी मंडळी अशी बघितली की कोविडमध्ये त्यांना मॅगी पण शिजवता येत नव्हती आणि मग लोकांना अक्षरशः उद्योग होता पुण्यामध्ये की पोळी भाजीच्या बरोबरीने तातडीने त्या कर्फ्यू टाइम मध्ये मॅगीच्या म्हणजे ड्राय मॅगीची तरी पाकिट आम्हाला द्या म्हणून डिमांड करणारी मंडळी होती. तशी परिस्थिती आता सगळीकडे येणं हे सामाजिक रचनेच्या दृष्टीने फार सकारात्मक आहे असं नाही. आणि आजही ज्या पद्धतीने व्यावसायिक चांगल्या पद्धतीने काही देऊ पाहतायत त्या कॉस्टमध्ये ती मंडळी किंवा जेन्झी ते घेत नाहीयेत. आणि यामध्ये मधल्या 20 वर्षाचं जर आपण स्थित्यंतर बघितले तर आय आय टीयन्स आज परदेशी आहेत. इनोव्हेशन आणि रिसर्चच्या नावाने जो आपला ब्रेन ड्रेन झालेला आहे तर आपल्याला असं दिसेल की प्युअर सायन्सेस प्युअर आर्ट्समधली मंडळी आज करोडोमध्ये खेळत जरी नसतील तरी त्यांनी भारताच्या बाहेर जाऊन आपला स्वतःचा सामाजिक विकास व्यवस्थित केलेला आहे, पण ते आज घरी येण्याचा टक्का खूप कमी आहे. मग व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीने त्यांचा आपल्याला अनुभव कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात मिळावा म्हणून आपलं काही फोरम्स तयार होत आहेत का याच्यावर निश्चितपणे विचार करण्याची वेळ आहे. आणि झेंझींना सर वळण आपणच लावलंय, त्यांना पर्याय पण आपणच दिलेला आहे. का नाही आपण असं म्हणू शकत की ना तुला जंक फूड हवंय ना, पहिले तू घरातलं जे आपलं समोर शिजवलेलं काकूंनी मावशींनी जे शिजवलेलं आहे पण आईनी मॉनिटर केलेलं आहे आजीनी मॉनिटर केलेलं आहे ते तू पहिले संपव आणि नंतर तुला तुझ्या आवडीची कुठली तरी गोष्ट मिळेल. आणि चीट मील आहेत ना, चीट मीलचे पर्याय संडेजला असू शकतात, पण आठवड्या महिन्यातले 4ही संडे बाहेर हे होत नाही. आणि आपण इतके म्हणजे व्यस्ततेच्या दृष्टीने जेवढे डॉक्टर्स म्हणजे विशेषतः सर्जन्स आणि पोलीस जेवढे बिझी असतात एवढे मला असं वाटत नाही की सामान्य नागरिक जे घरात आहे विशेषतः हाऊसवाईफ यांनी याच्याकडे पर्याय म्हणून बघावा, कारण की यामध्ये आपलाच पैसा जातोय. त्या पद्धतीने जर तुम्ही ते सगळं जर सामान मागवलं तर मला असं वाटतं घरामध्ये त्याच कॉस्टमध्ये 6 माणसं तरी जेवू शकतील. आणि पर्याय असतात, पण ते पर्याय निवडण्याची आपल्याकडे इच्छाशक्ती असली तर त्याच्यावर पर्याय निघू शकतात.
3: पण मग इथे पुन्हा परत मी जो पहिल्या भागामध्ये प्रश्न विचारला होता तोच, कुटुंब संस्था याला जबाबदार आहे?
4: निश्चितपणे याला नाकारता येत नाही सर. तिने सांजेला दिवा लावताना जर दिवा लावताना फक्त आजीच घरात असेल तर ती शुभंकर होती म्हणताना ना मुलं पाहत ना नातवंड पाहत, म्हणजे नातवंड कदाचित एखाद्या क्लासला गेलेला असेल किंवा कुठल्या तरी मॅचेसमध्ये बिझी असेल. आई आणि बाबा कदाचित ते कामाचं ठिकाण आणि घरामधलं अंतर आहे म्हणून ते परतीच्या प्रवासात येत असतील, तर मग याच्यावरती पर्याय शोधणं कदाचित शक्य आहे. ऍप्सच्या माध्यमाने खूप मंडळी एकमेकांना जशी कनेक्ट होतात तसं जर वेळांच्या बाबतीमध्ये जसं पुस्तक वाचन आहे आणि काही लोकांना म्हणजे बोटांचे आजार आहेत किंवा दिसण्याची मर्यादा आहे तर ही मंडळी छान प्रकारे असणारे जे ऑडिओ क्लिप्स आहेत ते ऐकतात. तसं रिमाइंडर सेट करून 7च्या वेळेला सगळ्यांनी एखादी प्रार्थना ऐकणे हे सहज शक्य आहे. किंवा सकाळची एक जी वेळ असते की त्यावेळेस सुद्धा तुम्हाला 4 ते 5 मिनिटाची प्रार्थना एकत्र करू शकतो आपण. आणि जर आपण कम्युनिटी वेगवेगळ्या जगातल्या बघितल्या तर जी मंडळी सर आवर्जून एक वेळचं जेवण एकत्र घेतात किंवा ब्रेकफास्ट असू द्या, त्यांच्या कम्युनिटीज जास्त फ्लरिश. कदाचित हे मी हा भेद समजू शकते की व्यावसायिक कम्युनिटी आणि नोकरी करणारी कम्युनिटीमध्ये थोडाफार तफावत असू शकते, पण आजही जगातल्या कितीतरी देशांमध्ये ही पद्धत आहे की जसा आपल्या इथे मराठी टक्का वारीला जातो, शेतकरी कुटुंब असू दे किंवा आमच्याकडे पुण्यामध्ये आयटी वारी सुद्धा खूप चांगली होते आणि मंडळी आवर्जून जातात, तसं आपण आपल्या घरासाठी 15 मिनिटं काढणं शक्य आहे. कौटुंबिक गोष्टीला पर्याय नाही, कारण की भारतीय संस्कृतीमधल्या ज्या सगळ्या सवयी म्हणजे त्या भाषेच्या असू द्या, भूषेच्या असू द्या, त्यानंतर भोजनाच्या असू द्या, त्या खूप सायंटिफिक पद्धतीने आणि व्यावहारिक केलेल्या आहे. त्यामुळे त्याला जुन्या अडगळीच्या आणि अनावश्यक मानून आपण स्वतःचं सांस्कृतिक हनन करून घेतो आहोत. उदाहरणार्थ आज खूप साऱ्या सिरियल्समध्ये नऊवारी परिधान होते, पण ती फॅशन म्हणून होती का ती नऊवारी घालण्याच्या पद्धतीमध्ये आपण आज जे क्लायमेट कंडिशनला ज्या काही गोष्टी बघतो आहोत आणि आपले अगदी टॉर्सो म्हणजे ज्या कुणी गायनिककडे रेग्युलर जाऊन आपले हेल्थ चेकअप्स बघत असतील त्यांना असं लक्षात येते की सांस्कृतिक आक्रमणांमध्ये जीन्स नावाची गोष्ट आली आणि ती कदाचित आपली भारतीय परंपरेचा एक भाग होती एका काय अशी आता सगळ्या आयांना भीती वाटायला लागली. त्या मंडळींना कॉन्स्टंट टाईट जीन्समुळे ज्या काही गर्भाशयाच्या आजारांना सामोरं जावं लागतं आहे त्या ठिकाणी आपल्या नऊवारीशी कम्पेअर करा आणि बघा की आवश्यक त्या ठिकाणी लज्जारक्षणार्थ आणि एक परिपूर्ण भारतीय स्त्री दिसावी अशा ठिकाणी त्यांचे चालण्यासाठी, हालचालीसाठी, वाकण्यासाठी असणारे जे महत्वाचे भाग आहेत, उदाहरणार्थ हात आणि पाय, ते ओपन आहेत, पण ज्या स्त्री लज्जेच्या अंग आहेत ते झाकून व्यवस्थित ती एक मर्यादेशील व्यक्ती दिसते आहे. तर मग खरंच जीन्स आणि याची कम्पॅरिझन करावी का हा वैयक्तिक प्रश्न असला तरी त्याला अडगळ समजू नये किंवा ते बुरसटलेले पण समजू नये अशी माझी विनंती आहे. आणि कम्पॅरिझन ही दोन चांगल्या गोष्टींची होते, तर आज जेनजीन आपल्या काही चांगल्या गोष्टी पुढेही नेत आहेत याचं ते निश्चितपणे आपल्याला कौतुक करावंच लागेल. फक्त त्यांना सांगण्यासाठी आपल्याकडे पद्धत थोडीशी बदलावी लागणार आहेत. ते जर आपल्या बरोबरीने डिजिटल गोष्टींसाठी तयार आहेत तर आपण ते समाज प्रबोधनाचे माध्यम जसे आपलं कम्युनिटी रेडिओ आहे किंवा अजून काही रील्सच्या माध्यमाने सुद्धा त्यांच्यापर्यंत आपण निश्चित देऊ शकतो. आपल्याला विचार थोडासा नवीन करायला हवा.
3: माहेरवटच्या माध्यमातून तुम्ही आता जे काही सगळं काम खूप मोठं काम उभं केलंय आणि करताय, पुढचे काय प्रयोग आहेत?
4: प्रयोगांच्या बाबतीत बघितलं तर सर मी आता माझं काम थोडं मर्यादित यासाठी ठेवलंय की मी सध्या ट्रेनिंग मध्ये आहे आणि नवीन येणाऱ्या क्रयशक्तीच्या परिस्थितीमध्ये जसं आपल्याला झोमॅटो आणि स्विगीच्या दृष्टीने एक ऍप मिळालेलं आहे तसं सर्व्हिसेसमध्ये असणारे एकाकी आजीआजोबा, त्यानंतर आजारी असणारे वयोवृद्ध आणि सिंगल मदर्स किंवा कामाला सोडून जाणाऱ्या ज्या महिला कर्मचारी आहे तर त्यांच्यासाठी असणारे पर्याय याच्यावरती आम्ही ट्रेनिंग्स डेव्हलप केलेले आहेत ज्याच्यामध्ये फर्स्ट एड पासून त्यांच्या दिनचर्या सांभाळण्यासाठी लागणारं फूड प्रिपरेशन पर्यंत म्हणजे त्यांना आवश्यक असणारं पथ्यपाणी सांभाळून त्यांच्या मनोरंजनाचे माध्यम, व्यायामाचे प्रकार हे सगळे आम्ही साधारण 3 महिन्याच्या कालावधीत त्यांना शिकवून नंतर इंटर्नशिप्स देतो आणि त्या पद्धतीने जिरॅट्रिक केअर गिव्हर्स म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांना काम मिळू शकेल आणि इंडिपेंडंटली स्वतः त्या काम करू शकतील अशा पद्धतीने त्यांचं नियोजन करतो. याबरोबरीने विस्मृतीमध्ये जाणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा टक्का मेनोपॉजच्या एंडोक्राईन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे आणि जो काही ताण त्यांनी वर्षानुवर्ष बाळगलेला आहे तर ते प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी प्रिव्हेन्शनवर आम्ही काम करतो आहोत की ज्यामध्ये थेरपिस्टच्या माध्यमाने वेगवेगळ्या पद्धतीने स्मरण म्हणजे रिकन्सिलिएशन ऑफ मेमरीसाठी काय करता येईल याच्यावरती आमचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते समाजापर्यंत नेत आहोत.
3: क्या बात आहे, खूपच छान आपल्या गप्पा रंगलेल्या आहेत. जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
4: रामरायाच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघाल की आज अयोध्यापती असणारा राम त्याच्या शत्रूवरती अगदी मर्यादित राहून, म्हणजे रामा इतका मर्यादेशील कोणीच नाही,
3: मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं रामाला,
4: तर मर्यादा पुरुषोत्तम असताना सर्व भारतीयांचा विचार असा त्याने करत असताना पशु पक्षी सर्व जाती त्या काळात असणारे वनवासी यांचाही विचार करून तो त्या पद्धतीने मर्यादेशील राहिला. आपल्या सामाजिक आणि भावनिक मर्यादा ठेवून जर आपण आपलं मार्गक्रमण करत राहिलो तर नराचा नारायण व्हायला काहीच वेळ लागत नाही.
3: क्या बात आहे, तुम्ही रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या, खूप खूप धन्यवाद.
4: असंच पुन्हा भेटत राहूया, धन्यवाद.
3: श्रोते हो, तर या होत्या माहेरवट संस्थेच्या चारुता कडूरकर आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: बदलते रिश्ते या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. गायक स्वर किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुरी यांचा.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं शब्द आहेत अंजान यांचे. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. हे गीत आहे देखा प्यार तुम्हारा या चित्रपटामधलं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: हॅलो जेनजी आणि माझ्या पालक मित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आपणासाठी खास घेऊन आलोय कार्यक्रम मोगरा फुलला संस्काराचा. पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्णमध्य काढून आपण आपले जीवन सुखसमाधानात कशा प्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. मित्रांनो, या मालिकेतील आजचे पुष्प क्रमांक 6. एखाद्या मोठ्या आणि बलाढ्य किल्ल्याचे प्रवेशद्वार जितके मजबूत असते तितका तो किल्ला शत्रूपासून सुरक्षित राहतो. जर ते महादार सडले किंवा कमकुवत झाले तर शत्रू सहज आत घुसून किल्ला उद्ध्वस्त करेल. आपले कुटुंब हे आपल्या संस्कृतीचे महाद्वारच आहे. जर कुटुंबातील संस्कार कमकुवत झाले तर बाहेरील विकृती, व्यसने आणि पाश्चात्य स्वैराचार आपल्या घरात सहज प्रवेश करेल आणि आपल्या पुढील पिढ्या बर्बाद करेल. हे महाद्वार मजबूत असणं गरजेचं आहे. कुटुंबाचे स्थान टिकवण्यासाठी काही उपाय सुचविता येतील. घराला कृपया हॉटेल बनवू नका. आजकाल घरे फक्त रात्री झोपण्यासाठी आणि सकाळी तयार होऊन बाहेर पडण्यासाठी वापरली जात आहेत. घर हे हॉटेल नाही. आठवड्यातून किमान एक दिवस तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून सुखदुःखाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. एकमेकांच्या मनातील ओळखणे हेच कुटुंबाचे मुख्य कार्य आहे. स्त्रीचा सन्मान हाच घराचा विकास आहे. ज्या घरात आई, बहीण किंवा पत्नीच्या डोळ्यात पाणी येते त्या घरात तुम्ही कधीही कितीही नवस करा किंवा अनुष्ठाने करा तरी देव कधीही प्रसन्न होत नाही. स्त्री हा कुटुंबाचा ऊर्जा स्रोत आहे. तिला आदर द्या तर घरात लक्ष्मी स्थिर राहील. मुलांना सुट्ट्यांमध्ये मूळ गावी किंवा आपल्या नातेवाईकांकडे घेऊन जा. मुलांना फक्त पुस्तकी किडा किंवा मोबाईलचे गुलाम बनवू नका. सुट्ट्यामध्ये त्यांना आजी आजोबांकडे पाठवा. मामा मावशीच्या नात्यांची ओळख करून द्या. नात्यामधील ओलावा समजल्याशिवाय मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होणार नाही. आजच्या शहरीकरणात आणि करिअरच्या शर्यतीत नात्यामधील संवाद कमी होत चालला आहे, ज्यामुळे नैराश्य आणि एकाकीपणा वाढतो आहे. अशा वेळी भारतीय कुटुंब व्यवस्थेचे महत्व अधिक प्रकर्षाने जाणवते. भारतीय कुटुंब संस्थेचे रक्षण करणे म्हणजे केवळ एका सामाजिक रचनेला वाचवणे नव्हे तर भारताच्या सनातन संस्कृतीच्या आत्म्याला जिवंत ठेवणे होय. भारतीय जीवन पद्धतीमध्ये मानवाचे अस्तित्व कधीही स्वतंत्र किंवा वेगळे मानले गेलेले नाही. प्रत्येक व्यक्ती ही एका मोठ्या चेतनात्मक आणि सामाजिक व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून भारतीय तत्वज्ञानात व्यक्तीचे जीवन केवळ स्वतःपुरते मर्यादित नसून ते कुटुंब, समाज, राष्ट्र, संपूर्ण विश्व मानवतेशी जोडलेले आहे. हे चार घटक वेगवेगळे नसून एका अखंड जीवन प्रवाहाचे टप्पे आहेत. जिथे व्यक्ती हा प्रवाहाची सुरुवात आहे, कुटुंब त्याचा विस्तार आहे, समाज त्याचे व्यापक रूप आहे आणि राष्ट्र ही त्या सर्वांची सामूहिक चेतना आहे. व्यक्ती ही या साखळीतील पहिली आणि मूलभूत पायरी आहे. माणसाच्या मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा यांच्या एकत्रित अस्तित्वाला आपण मानव असे म्हणतो. व्यक्तीमध्ये सत्य, करुणा, संयम आणि कर्तव्यभाव असेल तर ती संपूर्ण समाजासाठी उपयुक्त ठरते. परंतु हे गुण निर्माण करण्याचे काम मात्र कुटुंब करते. कुटुंब ही व्यक्ती घडवणारी पहिली शाळा आहे. बालक जन्मतः कोणतीही भाषा किंवा संस्कार घेऊन येत नाही, ते त्याला कुटुंबातूनच मिळते. घरातील वातावरण प्रेमळ असेल तर मन संवेदनशील बनते, शिस्त असेल तर जीवन संयमी बनते आणि अध्यात्म असेल तर विचार पवित्र होतात. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृतीमध्ये आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने दरवळून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. भेटूया याच कार्यक्रमात पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण बुधवारी दुपारी 1 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूया 20 साल पहिले या चित्रपटामधलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे SH बिहारी यांचं. गीताला संगीत दिलं आहे हेमंत कुमार यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे मेहंदी रंग लाएगी.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं धर्मयुद्ध या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे कुलवंत जाने यांची, संगीतकार राजेश रोशन.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.
4: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. दर भागामध्ये आपण फ्रेंच आणि जर्मन शिकलेल्या विविध वयोगटातल्या व्यक्तींशी गप्पा मारत असतो. शैलेश लिले सर आणि त्यांच्या संस्थेने सुरू केलेलं हे इनिशिएटिव्ह आहे, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोनही परकीय भाषा ऑनलाईन पद्धतीने अतिशय माफक दरात आणि सर्व वयोगटातल्या व्यक्तींना शिकता येतात. आणि ह्या अनुषंगाने आपण आजपर्यंत देशातील परदेशातील अनेक व्यक्तींशी गप्पा मारलेल्या आहेत, त्यांचा अनुभव जाणून घेतला आहे. आणि ह्याच अनुषंगाने आज माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत साईराज विजय पावसे हा विद्यार्थी आणि त्याचे शिक्षक सुमित कानवडे सर. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, जे आपल्याशी चंदनेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चंदनापुरी संगमनेर अहिल्यानगर या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत. आणि विशेष म्हणजे साईराजने जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषांमध्ये स्टेट रँक मिळवलेला आहे. तर आज त्याच्याशी आणि त्याच्या शिक्षकांशी आपण गप्पा मारूया. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत करते. सर आणि साईराज, तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत.
5: धन्यवाद.
4: साईराज, तुझ्यापासून सुरुवात करते. कसा आहेस तू आणि कसं वाटतंय आज रेडिओवरती गप्पा मारत असताना?
5: मॅडम, मी ठीक आहे आणि मला खूप आनंद होते की आज मला ही संधी भेटली.
4: तू 12वीला आहेस, कुठली साईड घेतलीये?
5: सायन्स.
4: सायन्स, बर. फ्लोआ बद्दल तुला कधी समजलं?
5: मॅडम, हा उपक्रम आमच्या विद्यालयात व उच्च माध्यमिक विद्यालयात मागील वर्षापासून राबवला जातो. आणि मग बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना जे यश मिळालं, तर आम्हाला पण वाटलं की आपण पण याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. तर मी सरांशी संपर्क साधून त्यांनी माझं रजिस्ट्रेशन केलं.
4: बर बर. पण दोनही भाषा निवडाव्या असं तुला का वाटलं?
5: सरांनी आम्हाला त्याबद्दल पूर्ण माहिती दिली की पुढे जाऊन याचा खूप फायदा होतो, त्यामुळे मी दोन्ही भाषा पण निवडल्या.
4: अच्छा. आणि दोन्ही भाषांचा अभ्यास तू एकाच वेळेला करत होतास, मग कधी काही असं अवघड नाही गेलं का?
5: नाही, अभ्यासक्रम सोपा असतो, त्यामुळे अवघड काहीच नाही वाटलं. कधी जर्मनचं करायचं, कधी फ्रेंचचं करायचं असं.
4: हा बर. आणि किती लेवल पूर्ण झाल्या तुझ्या आतापर्यंत?
5: माझे फ्रेंच लेवल 1 आणि जर्मन लेवल 1 कम्प्लीट झाले.
4: आणि किती मार्क्स होते तुला दोन्ही भाषांमध्ये?
5: मला फ्रेंच लेवल 1 मध्ये 48 मार्क्स पडले आणि जर्मन लेवल 1 मध्ये 47 मार्क्स पडले.
4: बर. दोन्ही भाषांचा अभ्यास करत असताना सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग भाषा तुला कुठली वाटली?
5: मला जर्मन भाषा इंटरेस्टिंग वाटली.
4: आणि ह्या भाषा निवडण्यामागचं किंवा हा कोर्स करण्यामागचं काही विशेष कारण होतं की फक्त शिक्षकांनी सुचवलंय म्हणून आपण एक पार्टिसिपेट करूया असं काही होतं?
5: नाही मॅडम, आम्हाला शिक्षकांनी आधी सूचना दिली की या भाषेचा पुढे जाऊन खूप फायदे. आता इंजिनिअरिंग साठी जे लास्ट इयरला जे बाहेरील कंपन्या आपल्या इंटरव्ह्यू घेण्यासाठी येतात, तर स्किल्स ची आवश्यकता, त्यामुळे मी इथले.
4: बर. शिक्षकांनी जसं सांगितलं तसं तू केलं आणि पुढे तुला त्याचा उपयोग पण होणार आहे. पण हे सगळं जेव्हा तुला घरच्यांना समजून सांगायचं होतं त्यावेळेला टफ गेलं की घरच्यांनी पण तुला छान सपोर्ट केला आणि तुला भाग घेऊ दिला ह्या दोनही कोर्सेसला?
5: नाही, मी जेव्हा घरी सांगितलं तेव्हा घरचे म्हणले कशाला, मग पण मी सांगितलं की याचा पुढे जाऊन खूप उपयोग आहे, मग ते म्हणले बरं तुला करायचं असेल तर.
4: बर. आणि तुझ्यासोबत तुझे काही मित्रमैत्रिणी सुद्धा ह्या कोर्सला होते का?
5: होते ना.
4: मग तुम्ही एकत्र अभ्यास केला, एकमेकांना काही क्वेरीज सॉल्व्ह करायला मदत केली असं काही केलं का?
5: हो.
4: तो कसा होता अनुभव, एकत्र अभ्यास केला कधी?
5: हो, एकत्र अभ्यास केला. छान वाटायचं, आनंद व्हायचा की आपले मित्र पण आपल्या बरोबर असं काही वेगळं करतात ते.
4: तू सुरुवातीपासून ह्याच शाळेत आहेस?
5: नाही, मी आता 11वीला या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं.
4: बर बर. एकंदरीतच दोनही भाषा शिकल्याचा अनुभव कसा होता? आणि ज्यांना असा विचार आहे की हा आपण सुद्धा काय एखादी परकीय भाषा शिकावी, अशांसाठी तुला काय सांगावं असं वाटतंय?
5: ही भाषा शिकणं सोपं आहे, कारण यामध्ये खूप अवघड असे शब्द नाही, जे आपण इंग्लिश मध्ये असतात ते थोडे बदलून जर्मन किंवा फ्रेंच मध्ये बोलले जातात. बाकीच्यांना हे सांगेल की भाषा सोपी शिकली पाहिजे सर्वांनी.
4: नक्कीच. बरं, आता 12वीचं वर्ष आहे, त्यामुळे हे कोर्सेस पुढे कंटिन्यू करणार आहेस की फक्त बोर्डावरती कॉन्सन्ट्रेशन करणार आहे?
5: नाही, दोन्ही पण कोर्स पण पुढे कंटिन्यू करणार आणि बोर्डवर पण कॉन्सन्ट्रेशन करणार.
4: वा नक्कीच. बरं फ्लोआला काही थँक्यू जर का म्हणायचं असेल तुला की इतक्या कमी पैशामध्ये हा इतका छान कोर्स अवेलेबल करून दिला आणि तोही कुठेही न जाता आपल्या आपल्या मोबाईलवरती आपण घर बसल्या ही भाषा शिकू शकतो, तर इतकं छान त्यांनी आपल्याला सोय करून दिली आहे, तर त्याच्याबद्दल तुला त्यांना काही थँक्यू म्हणायचं झालं तर तू कसं म्हणशील त्यांना?
5: त्यांना एवढं सांग की त्यांनी आम्हाला एवढ्या कमी पैशात व कुठे न जाता घर बसल्या हा कोर्स अवेलेबल करून दिला मोबाईलवर, त्याचा अभ्यास करून, त्यामुळे त्यांचं थँक्यू, त्यांचं धन्यवाद.
4: वा थँक्यू सो मच, छान वाटलं तुझ्याशी बोलून.
5: हो मॅम.
4: तर आता सर तुमच्याकडे येते, कानवडे सर साईराजचे शिक्षक आहेत, ते आता आपल्या सोबत आहेत. सर तुम्हाला कधी कळलं फ्लोआ विषयी आणि तुमच्यापर्यंत हा कोर्स कसा आला?
1: ज्यावेळेस आमच्या संस्थेने ज्यावेळेस ठरवलं, आमचं जनता शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे चांदापुरी, त्यांनी ठरवलं का आपल्याकडे रेग्युलर उपक्रमाबरोबरच जे शैक्षणिक उपक्रम आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मुलांना काहीतरी अजून आपण काहीतरी केलं पाहिजे मुलांसाठी, त्यासाठी आम्ही शोधत होतो फॉरेन लँग्वेज साठी टीचिंग करणार कोणी आहे का, किंवा आम्ही ट्रेनिंग आम्हाला कोणी देऊ शकतो का शिक्षकांना काही ठरावी का ज्यामुळे मुलांना ते लँग्वेज शिकवता येतील. पण त्याच कालावधीमध्ये आमची ओळख जी आहे ती सोनवणे सरांशी झाली. फ्लोआचे जे या ठिकाणी काम बघतात सोनवणे सर त्यांच्याशी झाली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही शाळेचं रजिस्ट्रेशन जे आहे ते 2024 मध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि 25 मध्ये मला वाटतं पहिली जी बॅच आहे ती आम्ही फ्लोआसाठी रजिस्टर केली, त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
4: बर, म्हणजे फ्रेंच आणि जर्मन ह्या दोनही भाषांना मिळून साधारण किती विद्यार्थी आतापर्यंत पास आउट झाले असतील आपल्याकडे?
1: फ्रेंच आणि जर्मन या दोन्ही भाषा मिळून जे आहेत जवळजवळ आतापर्यंत 323 विद्यार्थी जे आहेत आतापर्यंत पास आउट झालेले आहेत.
4: क्या बात आहे, खूपच छान. आणि मग तुम्ही शिक्षकांनी पण कधी ऑनलाईन शिकायचा प्रयत्न केला असं काही झालं?
1: हो, काही शिक्षक पण यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यांनी पण त्यांचे पण आता चालू आहेत, काही शिक्षकांचे आता चालू आहेत, पहिले दुसरे लेवल झालेत, आता पुढच्या लेवल साठी त्यांचं रजिस्ट्रेशन चालू आहे आणि त्यांचं पण शिकायचं काम मुलांसोबतच चालू आहे, त्यामुळे मग मुलं जे बोलतात किंवा त्या त्या भाषेतले शब्द आहेत ते आम्हाला त्यांच्या बरोबर पण संवाद जो आहे साधायला सोपं जातो.
4: क्या बात आहे, खरंच ह्या परकीय भाषा शिकणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला शिक्षक म्हणून वाटतं?
1: आता जग जे आहे ते सर्व जवळ येत आलेलं आहे आणि त्यामुळे आजच्या आधुनिक जगामध्ये जर आपल्याला संपूर्ण जगाशी संबंध ठेवायचा असेल, कनेक्ट व्हायचं असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा येणं गरजेचं आहे आणि त्या भाषेमधून आपण अधिकाधिक चांगला या ठिकाणी संवाद जो आहे हा इतर देशांशी आणि इतर देशातल्या ज्या काही कंपन्या आहेत टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याशी आपण साधू शकतो असं आम्हाला वाटतं आणि तेच विद्यार्थ्यांना सांगितलंय आम्ही. त्याचबरोबर सोनवणे सर जे आहेत त्यांनी आम्हाला त्याचं गाईडलाईन केलंय, काही विद्यार्थी जे आहेत अनेक दोन भाषा नाही तर त्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर भाषा बोलणारे विद्यार्थी आहेत भारतामध्ये आणि त्यामुळं माध्यमातून आम्हाला एक चांगली संधी जी आहे तो उपलब्ध झाली.
4: क्या बात आहे, छान, खूपच छान. आपलं उच्च माध्यमिक असल्यामुळे एक आपल्याला हा फायदा झाला की 11वी 12वीची मोठी मुलं आपल्याला मिळाली आणि योग्य वयात त्यांना ह्या भाषांचं नॉलेज दिल्या गेल्यामुळे, नॉलेज म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया त्याची तोंड ओळख का होईना ही झाली, तर त्यामुळे नक्कीच शाळेला फायदा झाला असं म्हणायला पाहिजे.
1: हो, ज्या इंटरनॅशनलच्या लेवल आहे त्यांच्या ज्या बेसिक ज्या काही नीड राहत बेसिक पहिल्या दुसरी लेवल राहते त्यांचं जे नॉलेज आहे ते त्यांना आताच 11वी 12वीला मिळतं आणि खूप कमी फी मध्ये आपण त्यांना ते प्रोव्हाइड करतो आणि त्यामधून नक्कीच मुलांना त्याचा फायदा होतोय.
4: वा मस्तच. फ्लोआला थँक्यू म्हणायचं असेल तर काय सांगाल?
1: नक्कीच फ्लोआचा तर नेहमी धन्यवादच राहील कारण की ग्रामीण भागातल्या मुलांना अतिशय कमी फी मध्ये, कारण की अशी मुलं आहेत का जी फारशा प्रमाणामध्ये फी जे आहेत भरू शकत नाही. फॉरेन लँग्वेज शिकायचं झालं तर खूप महागडे क्लासेस जे आहेत पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, पण घर बसल्या त्यांना मोबाईलवरती एक्झाम देता येते किंवा मग आमच्या आय टी लॅबचा उपयोग करून आम्ही ते एक्झाम जे आहेत आम्ही कंडक्ट करतो आणि त्यामधून या ठिकाणी मुलांना नक्कीच या लँग्वेज ज्या आहेत या कमी फी मध्ये उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल तुझं धन्यवाद.
4: मस्तच. बरं, आपल्याला आता अनेक वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्ती ऐकतायत, तर अशांना काही सल्ला द्यावा असा वाटतो का की असा कोर्स जर का तुमच्यापर्यंत आला किंवा तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचायचं असलं तर नक्की पोहोचा, फायदा आहे, याबद्दल काय सांगाल?
1: नक्कीच सर्वांनी हा कोर्स जो आहे हा केला पाहिजे, जेणेकरून आपल्या जे काही लँग्वेजचं जे काही ज्ञान आहे त्याच्यामध्ये पण भर पडेल, आणि वेगवेगळे जे काही क्षेत्र आहेत लँग्वेजच्या रिलेटेड, मग ते ट्रान्सलेटरचे जॉब असतील आपण घर बसल्या करू शकता, त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपनींचे जे काही डिमांड राहते वेगवेगळ्या लँग्वेज मल्टी लँग्वेज असणारे पीपलची, तर ती लँग्वेजची डिमांड जी आहे भविष्यातली जी काही पिढी आहे आपली ती पूर्ण करू शकेल, आणि त्यामुळे नक्कीच सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला तर सर्वांच्याच फायद्याचा आहे.
4: वा खूप धन्यवाद सर, आज आपण दोघेही इथे उपस्थित राहिलात, वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनपूर्वक आभार, आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम, थँक्यू.
4: तर असे कहो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आज आपण गप्पा मारल्या चंदनेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चंदनापुरी संगमनेर अहिल्यानगर या ठिकाणाहून साईराज पावसे आणि त्याचे शिक्षक सुमित कानवडे सर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं

कार्यक्रमात आता ऐकूयात आझाद देश के गुलाम या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे समीर आणि अंजान यांची. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात शब्बीर कुमार आणि अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात.

0: तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: संगीतकार बप्पी लहरी यांच्या स्वरात अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे भुला न देना.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: अलका याज्ञिक आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. लव्ह मॅरेज या चित्रपटामधलं. गीतकार हसरत जयपुरी, संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 13वा भाग, जाती पहावी संतांची नका करू हा विचार. कनकासाठी फिरला साक्षात जगदाधार, उडपीच्या भिंतीला पडले भक्तीचे खिंडार, कनकदास चरणी आमचा साष्टांग नमस्कार. वारकरी संप्रदायाने ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा आणि संत सावतामाई यांना आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवले, अगदी त्याचप्रमाणे कर्नाटकातील हरिदास संप्रदायाने संत कनकदासांना सर्वोच्च स्थान दिले. 15व्या आणि 16व्या शतकात होऊन गेलेल्या या महान संतांनी जगाला दाखवून दिले की ईश्वराच्या दरबारात तुमची जात, कुळ किंवा संपत्ती पाहिली जात नाही, तिथे फक्त आणि फक्त अंतःकरणाची आर्तता पाहिली जाते. संत कनकदास यांचे पूर्वजीवन एखाद्या संतासारखे नव्हते, तर ते एका पराक्रमी योद्धा आणि जहागीरदारासारखे होते. कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील बारा या गावी कुरबा म्हणजेच धनगर समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव होते थिमप्पा नायक. युद्धकला, तलवारबाजी आणि घोडेस्वारीत ते अत्यंत निपुण होते. वडिलांनंतर ते बारा गावचे जहागीरदार बनले आणि विजयनगर साम्राज्याचे एक निष्ठावंत लष्करी अधिकारी म्हणून सेवा करू लागले. एकदा शेतात उत्खनन करत असताना थिमप्पा यांना सोन्याने भरलेले एक मोठा खजिना सापडला, पण त्यांनी ती सर्व संपत्ती स्वतःकडे न ठेवता गरिबांमध्ये वाटून दिली. त्यांच्या या अफाट दातृत्वामुळे लोकांनी त्यांना नाव दिले कनक म्हणजेच सोने, आणि तेव्हापासून ते कनक नायक म्हणून ओळखले जाऊ लागले. पण साक्षात भगवंताला त्यांना भक्तीच्या मार्गावर आणायचे होते. एका भीषण युद्धात कनक नायक गंभीर जखमी झाले. मृत्यूच्या दारात उभे असताना त्यांना संसाराची आणि या संपत्तीची नश्वरता जाणवली. त्याच अर्धवट शुद्धीच्या अवस्थेत त्यांना विठ्ठलाचा दिव्य आवाज ऐकू आला, कनका तू या निरर्थक युद्धात आपले जीवन का गमवतो आहेस, ती तलवार बाजूला ठेव आणि ईश्वर नामाची ढाल हातात घे. कनकांनी देवाला शब्द दिला आणि एका चमत्काराने त्या जीवघेण्या जखमांमधून ते पूर्णपणे बरे झाले. ते बरे होताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जहागिरी राजवस्त्र आणि शस्त्रांचा त्याग केला. त्यांनी थोर संत श्री व्यास तीर्थ यांच्याकडून दीक्षा घेतली आणि कनक नायकाचे संत कनकदास झाले. कनकदासांच्या जीवनात भक्तीची पराकाष्ठा दाखवणारे अनेक प्रसंग घडले. यातील सर्वात सुवर्ण पान म्हणजे उडपीच्या मंदिराचा प्रसंग. कनकदास जेव्हा उडपी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या दर्शनाला गेले, तेव्हा तत्कालीन कडक जाती येतेमुळे तेथील कर्मठ पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला, अपमानित करून बाहेर काढले. कनकदासांनी कोणताही वाद घातला नाही. ते शांतपणे मंदिराच्या पाठीमागील दगडी भिंतीजवळ गेले. तिथे उन्हात बसून त्यांनी तंबोरा छेडला आणि आर्त हाक मारली, बागे अनु तेरे दू सेवे अनु कोंडू हरी, हे हरी मंदिराचे दरवाजे उघड आणि मला तुझी सेवा करू दे. या भक्तीत एवढी ताकद होती की मंदिराची ती दगडी भिंत कडाडून फाटली आणि तिला तीन मोठे तडे गेले. सर्वात मोठा चमत्कार म्हणजे आत असणारी श्रीकृष्णाची मूर्ती 180° मागे फिरली आणि भिंतीच्या त्या तड्यातून तिने कनकदासांना दर्शन दिले. आज 500 वर्षांनंतरही उडपीच्या मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन समोरून नाही तर कनकाच्या खिडकीतूनच म्हणजेच कनकाच्या किंडीमधून घ्यावे लागते. देवाने भक्तांसाठी स्वतःची पाठ फिरवली हा विश्वातील
एकमेव असा अद्भुत प्रसंग आहे. कनकदासांच्या ज्ञानाची प्रचिती देणारा आणखीन एक सुंदर प्रसंग पहा. व्याजराजांच्या मठातील काही शिष्यांना कनकदासांच्या श्रेष्ठतेचा हेवा वाटत असे. व्यासराजांनी सर्वांची परीक्षा घेण्यासाठी प्रत्येकाला एक एक केळ दिले आणि ओढ घातली की हे केळ अशा ठिकाणी जाऊन खा की जिथे तुम्हाला कोणीही पाहत नसेल, अगदी देवही पाहत नसेल. सर्व शिष्य अंधाऱ्या खोल्यांमध्ये गुहेमध्ये जाऊन केळ खाऊन आले. पण कनकदास संध्याकाळी ते केळ हातात घेऊन जशीच्या तशी परत आले. गुरुजींनी विचारले, कनका तू हे का खाल्ले नाहीस? तेव्हा कनकदास नम्रपणे म्हणाले, गुरुदेव मी जिथे जिथे गेलो अंधारात वनात तिथे मला माझा हरी माझ्याचकडे पाहताना दिसत होता. जगात अशी एकही जागा मला मिळाली नाही की जिथे देव नाही. मग मी हे केळ कोणी पाहणार नाही असं कसं खाऊ शकेल? ते ऐकून सर्व शिष्यांचे मस्तक झुकले. संत कनकदास हे केवळ श्रेष्ठ भक्तच नव्हते.

असे नाव देतात. यातून कनकदासांनी संदेश दिला आहे की हे जे वरवर श्रीमंती दिसते ती नश्वर आहे, पण तळागाळातील कष्टाळू लोकांची समाजाचे खरे बलस्थान आहे. संत कनकदासांचे आराध्य दैवत कागी नेलेचे आधी केशव हे होते, परंतु हरिदास परंपरेनुसार कागी नेलेचा आधी गणेश आणि पंढरपूरचा विठ्ठल हे एकच आहेत. ते अनेकदा पंढरपूरला विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी पायी येत असत. संत पुरंदरदास आणि संत कनकदास जेव्हा पंढरीच्या चंद्रभागेच्या वायवंटात एकत्र येत तेव्हा ज्ञान आणि भक्तीचा अथांग संगम पाहायला मिळेल. संत पुरंदरदास म्हटले आहे, दासामध्ये कोणी दास खरा असेल तर तो फक्त कनकदास आहे. वयाच्या 100 वर्षाहून अधिक आयुष्यात त्यांनी अंधश्रद्धा आणि जातीयतेवरती आपल्या कीर्तनातून प्रहार केला. भौतिक सोन्याचा त्याग करून भक्तीचे अथांग सोने देणाऱ्या या संत कनकदासाच्या चरणी आपले कोटी कोटी प्रणाम.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार। रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी 12:30 आणि दुपारी 3:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो। काल मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक 473 अंशांनी वाढला आणि 72,383 ला बंद झाला, तर 50 शेअरचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 134 अंशांनी वाढला आणि 22,556 ला बंद झाला। परंतु ही जरी एक दिवसाची वाढ असली तरी सुद्धा ज्यावेळेस आपण एक वर्षाचा आढावा घेतो त्यावेळेस हे दोन्ही निर्देशांक अजून एक वर्षाचं भांडवल वृद्धी दाखवण्याच्या ऐवजी घट दाखवत आहेत आणि म्हणून जोपर्यंत एक वर्षाची वाढ चांगली होत नाही तोपर्यंत 3 वर्षाची वाढ, 5 वर्षाची वाढ यामध्ये सुधारणा दिसून येणार नाही। आता सध्या जर 5 वर्षाची वाढ जर विचारात घेतली तर ती फक्त 4-4.5% वार्षिक सरासरी ह्या रेटनी वाढ झालेली दिसते आणि मग साहजिकच गुंतवणूकदारांचा प्रश्न असतो की कुठल्या प्रकारची जोखीम न घेता जर आम्हाला बचत खात्यावरती 3.5% व्याज मिळू शकतो तर मग एवढ्या कमी वाढीसाठी 4.5% शेअर बाजाराकडे काय यायचं? प्रश्न बरोबर आहे, परंतु नेहमी असं सांगितलं जातं की शेअर बाजारातली गुंतवणूक ही वर्षा 2-3 वर्षासाठी नसून ही दीर्घकालीन करायची असते आणि त्यामुळे दीर्घकालीन दृष्ट्या विचार जर केला तर शेअर बाजारामध्ये भांडवल वृद्धी इतर कोणत्या मालमत्तांपेक्षा जास्त चांगली मिळते। परंतु त्याचबरोबर महत्त्वाचा जर मुद्दा असेल शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचा तर ह्या गुंतवणुकीला रोखता चांगली असते। विकताना भांडवल वृद्धी मिळेलच का याची हमी कोणी देऊ शकत नाही, परंतु रोखता मात्र चांगली असते आणि म्हणून सर्व गुंतवणूक एका ठिकाणी असून आहे गुंतवणुकीची विभागणी असे असावी आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मालमत्ता आहेत, मग स्थावर मालमत्ता, सोनं, म्युच्युअल फंड्स, शेअर्स, बँकेच्या ठेवी, हे सर्व गुंतवणुकीचे प्रकार गुंतवणूकदाराकडे असले पाहिजे आणि कोणत्या प्रकारात किती टक्के गुंतवणूक ठेवायची याचा सल्ला गुंतवणूक सल्लागाराच्या मार्फतच घेतला पाहिजे। काल आमच्या कार्यालयात एका गुंतवणूकदाराने प्रश्न विचारला की सोन्याच्या बाजारभावात फार वाढ होणार आहे म्हणून सोन्यात आत्ता गुंतवणूक केली तर काय हरकत आहे? 1,47,605 असं 10 ग्रॅमचा सोन्याचा काल भाव होता आणि चांदी 1 किलोसाठी 2,24,157 रुपये काल मोजावे लागले। काल 96.29 रुपये मोजून $1 खरेदी करावा लागला। अशा प्रकारे इतर सुद्धा दर आणि काय भाव चालू आहेत हे बघण्याची आवश्यकता असते। आता आपण सगळ्यात पहिल्यांदा डॉलरचा विचार करू। खरं जर तसं अगदी स्पष्ट बोलायचं ठरवलं तर डॉलरचा आणि रुपयाचा एवढा विनिमय दर असण्याची आवश्यकता नाही, तो विनिमय दर हा कमी असला पाहिजे। परंतु आज सुद्धा जगामध्ये पर्यायी चलन व्यवस्था दुसरी कुठलीही नाही। काही वर्षापूर्वी युरोने प्रयत्न करून बघितला परंतु तो यशस्वी झाला नाही आणि त्याचबरोबर इतर कुठलेही चलन हे सगळ्या जगात आंतरराष्ट्रीय मालमत्ता आंतरराष्ट्रीय मान मिळवू शकत नाही आणि म्हणून सध्या तरी डॉलरला पर्याय नाही। मात्र डॉलर 100 रुपये खर्च करून $1 घ्यावा लागेल का 80 रुपये खर्च करून 90 रुपये खर्च करून $1 घ्यावा लागेल? नेमकं डॉलरच्या भावामध्ये डॉलर आणि रुपयाच्या विनिमय दरामध्ये कशा प्रकारे चढ उतार होतील हे कोणीही सांगू शकत नाही। परंतु एवढंच मात्र नक्की आहे की कुठली एक घटना ही कायमस्वरूपी राहत नाही, त्यामध्ये कायम बदल होत असतात। सहज एकाने प्रश्न विचारला की आम्ही डॉलर घेऊन ठेवले तर, म्हटलं तुम्ही डॉलर घेऊन ठेवणार हे एक वेळ आपण समजू शकतो, पण जसं आपल्याकडे नोटबंदी झाली तसे समजा जर डॉलर रद्द केले चलनातून तर तुम्ही कशा प्रकारे त्याच्यातून बदल करून घ्याल? म्हणजे ह्या प्रश्नाचा आम्ही कधी विचारच केला नव्हता। असं होईल का नाही हे कोणी सांगू शकत नाही, परंतु असं डॉलरची खरेदी करून ठेवायची आणि मग त्यानंतर जास्त भाव झाला की डॉलर विकायचे अशा प्रकारची विचारसरणी चुकीची आहे। आणि सोन्याच्या बाबतीत सुद्धा सोनं वाढणार आहे आणि सणासुदीचे दिवस सुरू झाले, नवरात्र, दिवाळी, की सोन्याचे भाव वाढतात हे नक्की आहे, पण म्हणून आणखी सोनं विकत घ्यायचं का? समजा एकूण गुंतवणुकीच्या 15-20% सोन्यामध्ये गुंतवणूक असली आणि ती बाजारभावाने जर जास्त झाली, जास्त वाढली, तर मग आपल्याकडच्या एकूण मालमत्तेमध्ये सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये असलेली टक्केवारी कमी करण्यासाठी सोनं तुम्ही विकणार का? तर ह्या प्रश्नाला उत्तर येतं की सोनं घरातलं कधीच विकलं जात नाही, किंवा सोन्याची विक्री जर केली तर त्यातून वेगळे अर्थ निघतात. आणि म्हणून आज जरी सोनं 1,47,000 असलं तरी ज्या लोकांकडे सोनं अतिशय कमी भावाने घेतलेलं आहे असे लोक सुद्धा सोन्याची विक्री करायला बाजारात येत नाही, सराफांकडे जात नाही. हो, पण काही अपरिहार्य परिस्थितीत विशेषतः जे सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा औषध पाण्याचा खर्च इतका वाढला आहे की तो खर्च भागवण्यासाठी त्यांना त्यांच्याकडचं असलेलं सोनं हे थोडं थोडं करून विकावं लागतं. हे अत्यंत दुःखद गोष्ट आहे हे सांगणं सुद्धा, परंतु त्याला सुद्धा आर्थिक नियोजन योग्य केलेलं नाही आणि म्हणून अशी परिस्थिती आली असं स्पष्टपणे सांगावं असं वाटतं. उदाहरणार्थ आयुर्विमा संरक्षण जसं असलं पाहिजे त्याच्याच बरोबर हॉस्पिटलायझेशन कव्हरेज, जर आजारपणासाठी तरतूद असलेल्या विमा योजना ह्या असल्या पाहिजे. परंतु तरुण वयामध्ये मी कधी आजारीच पडणार नाही म्हणून अशा प्रकारचा विमा घेतला जात नाही, आणि ज्यावेळेस वय वाढलेलं असतं त्यावेळेस जर विमा घ्यायचा ठरवला आरोग्य विमा, तर त्या विम्याच्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात आणि म्हणून विमा घेतला जात नाही. आणि त्यामुळे अचानक जर असा एक वैद्यकीय कारणासाठी खर्च निघाला तर त्यावेळेस नाईलाजाने घरातलं सोनं विकावं लागतं, अशी परिस्थिती काही जणांच्या बाबतीत घडलेली आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगावं असं वाटतं की गुंतवणुकीचं योग्य नियोजन गुंतवणूक सल्लागाराच्या मार्फतच केलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर मोकळेपणाने बोललं पाहिजे. आपल्या आयुष्यातल्या काय अडचणी आहेत, काय आर्थिक परिस्थितीशी कसा सामना करायचा आहे, किंवा काय मोठे आर्थिक खर्च नजीकच्या भविष्यकाळात निर्माण होण्याची शक्यता आहे, मग त्या खर्चांची पूर्तता करण्यासाठी म्हणून कशा प्रकारे पैशाची गुंतवणूक करायची हे व्यवस्थित समजणं अत्यंत आवश्यक आहे. अलीकडे एक बदल दिसून येतोय, तो चांगला की वाईट हा परत वादाचा विषय होऊ शकतो, परंतु म्युच्युअल फंडांच्या अग्रेसिव्ह हायब्रिड फंडाच्या ज्या योजना आहेत आणि ज्या योजनांमध्ये दरमहा लाभांश मिळतो आहे, या लाभांशाची टक्केवारी चांगल्या प्रकारे वाढली असं दिसून येते. म्हणजे टाटा म्युच्युअल फंडाची टाटा अग्रेसिव्ह हायब्रिड फंड ही योजना, की ज्या योजनेने 2010 मासिक तत्वावर लाभांश वाटप सुरू केलं आणि गेली 16 वर्ष या योजनेकडून नियमित लाभांशाचं वाटप होतं आहे, परंतु पूर्वी ते खूप कमी व्हायचं आणि आता ते खूप जास्त व्हायला लागलंय अशा प्रकारचा सूर गुंतवणूकदारांकडून ऐकायला मिळतो. कारण 12% व्याज पेबल ऑन मंथली बेसिस किंवा वर्षाचं 12% व्याज आणि ते मासिक तत्वावरती दिलं जातं, हे सातत्याने दिलं जाईल का? तर मग त्यावेळेस त्या म्युच्युअल फंडाच्या योजनेकडे डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस म्हणजे लाभांश वाटप करण्यासाठी म्हणून कमावलेला नफा आहे का याची माहिती घ्यावी लागते. आणि मग म्युच्युअल फंडांकडून ही माहिती मिळते की आमच्याकडे पुढच्या 3 वर्ष लाभांश वाटप करता येईल, अशा प्रकारचं लाभाधिक्य आहे, डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस आहे, त्यामुळे आम्ही ते वाटप करू शकू, अशा प्रकारचे उत्तर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला म्युच्युअल फंडाकडून मिळतात. अलीकडेच महिंद्रा मॅन्युलाईफ अग्रेसिव्ह हायब्रिड फंड या योजनेचं सुद्धा मासिक तत्वावरचं लाभांश वाटप चांगलं आहे आणि या योजनेने लाभांश वाटप जाहीर केलं, त्यासाठी 8 तारीख ही घोषित केली वाटपाची तारीख आणि 18 पैसे लाभांश वाटप घोषित केलं. योजनेचं निव्वळ मालमत्ता मूल्य 1 तारखेला 16.75 रुपये होतं आणि समजा पुढची 12 महिने जर 18 पैसे लाभांश वाटप केलं तर 16.75 रुपयावरती दरमहा मिळणारं 18% मिळणार 18% 0.18 किंवा 18 पैसे लाभांश हा जवळजवळ गुंतवणूकदारांना 13% सुद्धा जास्त उत्पन्न मिळवून देईल. मग खरोखर अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायची का, त्या योजनांकडे मालमत्ता किती आहे, त्या योजनांकडे आतापर्यंतचं त्यांचं मागील ट्रॅक रेकॉर्ड किंवा कशा प्रकारे त्यांनी वाटप केलेलं आहे हे फक्त आणि फक्त गुंतवणूक सल्लागार त्याच्याकडे असलेल्या आकडेवारीवरून सांगू शकतो. हे गुंतवणूकदारांना कुठल्याही ॲपवरून मिळत नाही. म्हणून ॲपवरून गुंतवणुकीचे निर्णय घेण्याच्या ऐवजी गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करावी आणि आपल्याला योग्य निर्णय घ्यावे. बाजाराचा विचार करता बाजारामध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्या प्रकारामध्ये अजून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी मिळती आहे. परंतु जर पुढच्या वर्षाचा जर विचार केला तर लार्ज कॅप हा प्रकार खूपच पिटला गेलेला आहे आणि त्यामुळे पुढच्या वर्षी लार्ज कॅप मध्ये अशा प्रकारची घट राहणार नाही असा अंदाज आहे. आणि पुढच्या वर्षी लार्ज कॅप चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी देऊ शकेल असं वाटतं.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेत.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
9: ऐकूयात अजित कडकडे यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं नाट्यपद संत गोरा कुंभार या नाटकातलं हे पद. संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे शांता शेळके यांचं, ऐकूया अरविंद पिळगावकर यांच्या आवाजात. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. हे पद आपण ऐकणार आहोत वासवदत्त या नाटकातलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आवाजात. गीतरचना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आणि हे पद ऐकूयात संन्यस्त खड्ग या नाटकातलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मानापमान या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

नाट्यगीतांचा आनंद आपण घेतलात. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग. बोल आहेत बिंदिया ले गई

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
4: स्मृती भाग 23. समग्र भारत वर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण व्यासस्मृतीमधील काही विचारधन पाहणार आहोत. तत्पूर्वी, पूर्वीचे गुरुकुल व आजची विद्यापीठे यात जमीन आकाशाचा फरक आहे, अंतर आहे. जिथून विद्या शिकल्यावर विद्यार्थी स्वतंत्र प्रज्ञाचक्षू होतो ते गुरुकुल, आणि जिथे विद्येचे पीठ करून गुलामीचे, भाकरीचे वा पोटाची खळगी भरण्यापुरते शिकवले जाते ते विद्यापीठ. विद्या व कला यांचा अर्थविपर्यास जिथे शिकवला जातो ते विद्यापीठ. जिथे नीतिधर्म, विचारधर्म, आचारधर्म, उच्चारधर्म शिकवला जात नाही ते विद्यापीठ. काय समजावं हेच कळत नाही. विश्वामित्र रामास पहाटे उठवताना काय म्हणायचे? रामेति मधुरा रामा विश्वामित्रेभ्य भाषत, उत्तिष्ठ नरशार्दूल पूर्वा संध्या प्रवर्तते. विश्वामित्र म्हणायचे, हे रामा, हे मधुर रामा, उठ नरशार्दूला, पूर्वेला संधिकाल झाला आहे. पूर्वेचा संधिकाल म्हणजे अंदाजे आजचे पहाटेचे 4:30. ज्यांना नरशार्दूल म्हणून उठवले गेले असेल तो नारसिंह होणार नाही? शिष्यास झोपेतून उठवताना कसे उठवावे याचा आदर्श हा श्लोक नाही वाटत? कुठे असे ऋषी आणि कुठे पोरांसमोर नशेत बोलणारे शिक्षक आणि कृतीभ्रष्ट शिक्षकांना सूट देणारी लोकशाही व्यवस्था व त्यातील न्यायालये? काळ बदलला आहे. भारतमातेला भारतमाता न म्हणणारी माणसे किती आनंदाने जगतात ना. नीती नाही, मन मानेल तसे नियमांना वाकवायचे, आणि सिनेमा कोणता? विद्यार्थ्याचे शिक्षिकेवर प्रेम असे दाखवले जाणार. न्यायालय चूप, संसद मौन, शिक्षक चूप, मीडिया खुशीने TRP वाढवण्यासाठी व पैशाकडे लक्ष देत बातम्या चढावडीने देणार आणि कमाई करोडोची. सगळे समाज धुरीण चूप, निर्लज्जतेलाही सोनेरी किनार कशी असते ना. मेलेल्या मनाच्या समाजाचे चित्र याशिवाय वेगळे कोणते असावे? नाही सहन होत. आश्रमात 60,000 विद्यार्थी शिकत होते पण जमिनीवर पडलेल्या निर्जीव काडीला सुद्धा धक्का लागत नव्हता. कुठे आजच्या शाळा वा विद्यालये आणि कुठे ते आश्रम ज्यातून राम कृष्ण शिकले, बाहेर पडले? आज कोणत्या शाळेत दैवी गुणप्रवृत्ती आणि आसुरी गुणप्रवृत्तीमधील फरक शिकवला जातो? ओहो, हे शिकवण्यासाठी कुठे पैसा मिळतो त्यांना हे विसरलोच मी. क्षमस्व. असो, आज एवढेच, थांबतो. सांगणे एवढेच, ऋषींना विसरू नका हो कुणी. विनंती इतकीच, व्यासस्मृती व इतरही स्मृती वाचनीयच आहेत, वाचाल ना? उद्या काही श्लोक पाहू. इत्यलम, धन्यवाद.
3: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

कार्यक्रमात यानंतर ऐकूया शब्बीर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत दूध का कर्ज या चित्रपटामधलं. संगीतकार अन्नू मलिक.

0: आणि कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूया छोटी बहू या चित्रपटामधलं. हे गीत आहे इंदिवर यांचं, ऐकूया हेमलता यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
1: मोटू माले माले अकेले अकेले जो खाएगा कलेजा कट जाएगा, सोच ले वो सेठ तेरा पेट फट जाएगा.

0: छोटा मोर बात बड़ी
1: छोटा

आणि आता ऐकूयात अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार अन्नू मलिक. हे गीत आपण ऐकणार आहोत आरजू या चित्रपटामधलं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं मेहमान या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत, संगीतकार रवी.

0: چشم بلبل خفیا جوانی یہ ادا تجھ پہ زمانہ ہے فدا آئے
1: नमस्कार मी स्वप्निल जोशी तुम्ही ऐकता
2: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
3: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: This hour is brought to you by
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: This hour is brought to you by
6: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
7: संचयात समृद्धी.
8: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: पटीवर शर्त.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
3: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: on to www.erosentertainment.com.
1: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
1: अटी लागू.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1600.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे
1: कौन है ये जिसने दोबारा मुड़ के मुझे नहीं देखा. हु इज ही?

0: आई
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा, सादरकर्त्या प्रांजली आफळे. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

श्रोते हो, आनंदाने जन्माला येणे काही आपल्या हातात नाही, पण आनंदाने जगणे आणि आनंदातच अनंतात विलीन होणे हे मात्र आपल्या हातात आहे. आणि ते कसे करावे हे या श्लोकात समर्थ आपल्याला समजावून सांगतात. बरं का, भूते याचा अर्थ पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. पिंड म्हणजे माणसाचे किंवा पशुपक्षीयांचे. स्थूल म्हणजे डोळ्यांना दिसणारे शरीर. ब्रह्मांड म्हणजे आपल्याला दृश्यमान दिसते ते सर्व जगत. यात पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, नद्या, डोंगर, दऱ्या सर्व काही येते. पिंडी तेच ब्रह्मांडी अशी म्हण प्रसिद्धच आहे. निसर्ग चक्रानुसार पिंडातील पंचमहाभूते ब्रह्मांडातील पंचमहाभूतात विलीन होतात. थोडक्यात, पिंड हे एक छोटे यंत्र आहे तर ब्रह्मांड हे एक मोठे यंत्र आहे. समर्थ दासबोधात म्हणतात, जेची पिंडी तेची ब्रह्मांडी, प्रचित नाही की रोकडी, पंचभूतांची तातडी दोन्ही कडे श्रीराम. समर्थ म्हणतात, पिंड ब्रह्मांडाहून खरे स्वस्वरूप मात्र वेगळे आहे. बरं का, जे दृश्यमान जगत आहे म्हणजे पिंड ब्रह्मांड, त्याला भासमान जगत समजावे. तो नुसता भास आहे. हा भास आपण जरूर पाहावा, त्याचा अनुभव सुद्धा घ्यावा, पण त्यातच गुंतायचे नाही ही पक्की खूण गाठ मनात बांधून ठेवावी. आपले खरे अनुसंधान हे सस्वरूपाशी म्हणजे परब्रह्म तत्वाशी असायला हवे. या भासमान जगताबद्दल आसक्ती ठेवू नये. समर्थ म्हणतात, जे जे दिसते ते पहा, जे ऐकू येते

अमुखाशी म्हणजे परमेश्वराशी म्हणजे रामाशी परब्रह्माशी संग ठेवा, आत्मानुसंधान ठेवा, असे समर्थ या श्लोकात आपल्याला समजावतात. तुकाराम महाराजांच्या अभंगातही हेच सांगितले आहे. न करी रे संग राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. त्यामुळे सुखी राहण्याचा उत्कृष्ट उपाय म्हणजे सुखरूप होणे. म्हणजे काय? तर सुखस्वरूप रामाशी एकरूप होणे. थोडक्यात, मनात परब्रह्माचाच विचार ठेवावा. दृश्य भासांचा संग सोडून स्वस्वरूपाचा अनुभव घ्यावा. हेच खरे.

0: खास निवेदन. पितृपक्षात अडावतकर ज्वेलर्सची खास ऑफर, आपली गोल्ड ज्वेलरी बुक करा. बुकिंग पासून खरेदीपर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची संधी, सोबत हमखास भेट वस्तू. विश्वास नाशिककरांचा अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अग मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अग अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे 7 फेरे या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे सुधीर सेन यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे मंदाडे यांच्या आवाजात नक्षलालपुरी यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात दिल की राहे या चित्रपटामधलं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. बहुरूपिया या चित्रपटामधलं हे गीत आहे अंजान यांचं, आशा भोसले आणि संगीतकार उषा खन्ना यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात असद भूपाली यांचं धमकी या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि बाबला मेहता यांच्या स्वरामध्ये। जीने दो या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.

0: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये भाई भाई या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: बच्चे, मगर तुम रुक क्यों जाती हो?
1: मुझे जाने दो अशोक बाबू।
0: ना जो

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: ऐकूया चोरी चोरी ह्या चित्रपटामधलं गीत, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकणार आहोत दिलराज कौर यांच्या स्वरात आसमान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: हसरत जयपुरी यांची गीतरचना ऐकूयात मन्नाळे आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात जय विजय या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. या गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनों का या चित्रपटामधलं.
2: एक महल हो

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: ऐकूया अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. समीर यांची शब्दरचना, नदीम श्रवण यांचं संगीत. हे गीत आहे दामिनी या चित्रपटामधलं.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राहुल वर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत अंजान यांचं आंधी तुफान या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे आशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात बातो बातो मे या चित्रपटामधलं गीत। योगेश यांच्या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन।

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता नवकवींना हक्काचं व्यासपीठ. माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हावस या चित्रपटामधलं. सावंत कुमार यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: हे गीत आपण ऐकलं पहाडों के सपने या चित्रपटामधलं आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या
1: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं पोंगा पंडित या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत. चित्रपट दौलत के दुश्मन.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: खुदा कसम या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.

0: ಮಾಡಿ ಚಂದ ಬಂತು.
1: स्वप्न तुमचं साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. देवदास या चित्रपटातील हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं. संगीतकार सचिन देवबर्मन.

लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. दो दिशाए या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: घर एक मंदिर या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीत रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.
3: बम बम बम.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात बॉबी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

दुनिया ह्या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आता आपण ऐकणार आहोत दो चेहरे या चित्रपटामधलं भरत व्यास यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि हे गीत ऐकूयात मन्नाडे, मोहम्मद रफी, हेमलता आणि मिन्नो पुरुषोत्तम यांच्या आवाजात.
1: आज की रात पीने दे सापे, पीने देना.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, कल आज और कल या चित्रपटामधलं. आणि हे गीत ऐकणार आहोत मन्नाडे यांनी गायलेलं नीरज यांचं. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात दुसरी सीता या चित्रपटामधलं. गीत रचना गुलजार यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचा दो फूल या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: लता मंगेशकर आणि तलत अजीज यांच्या आवाजात बाजार या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ही गीतरचना आहे मखदूम मोहद्दीन यांची, संगीतकार खय्याम.

कार्यक्रमात आता ऐकूयात अंजान यांचं गीत गोला बारूद या चित्रपटामधलं, अलका याज्ञिक यांच्या आवाजात, संगीतकार बप्पी लहरी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमात आता ऐकूया गुलजार यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हे गीत आहे कोशिश या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

ऐकूया आशा भोसले आणि राजकुमारी यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत. बावरे नयन या चित्रपटातील या गीताला संगीत आहे रोशन यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: गया नंगा नंगा नंगा।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
2: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
2: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे

0: माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा, व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह। तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला। अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088। विश्वास बँक, विश्वासाचे नाते।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: 253 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: watch more. Log on to www.erosentertainment.com.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
2: गाणे गा रे, गाणे गा.
3: गोरे भाई

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: निगाहें मस्ताना देख सम

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुमचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300020888 या क्रमांकावर.

0: ना, अरे बाबा बाबा।
1: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी, मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी। अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी, सादर करते विकास भावे। दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2088.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.